मध्यम लहरी 239° 60 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 11 आषाढ, शके 1948 अर्थात 2 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. श्रोते हो, सुप्रभात.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतात. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वल्लभः ओम श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्यश्क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमाधिंच दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं त्रातारन्नो वीक्षैषास्तु जूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या सश्रीदत्तप्रियो भवेत् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदात्त
1: गीर्वाणवाणी आज या कार्यक्रमात दत्त प्रार्थना स्तोत्र आपण ऐकलत. स्वर होता भालचंद्र शास्त्री उपाध्ये यांचा. गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. सकाळचे 6:10 होत आहेत. श्रोते हो, प्रभातीच्या या प्रसन्न आणि मंगलसमयी ईश्वर स्मरण करून आपल्या दिवसाची सुरुवात करूया. त्यासाठी ऐकूया पहाटेची ही भक्तिगीतं. अर्थात आता प्रसारित करत आहोत प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही भोपाळी. रचना आहे कृष्णदास यांची आणि संगीत आहे संजय हांडे यांचं.

प्रभात वंदन या कार्यक्रमात सुरुवातीला रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही भूपाळी आपण ऐकलीत. रचना होती कृष्णदास यांची आणि संगीत होतं संजय हांडे यांचं. कार्यक्रमात आता यानंतर प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे मधुकर फाटक यांचं.

आपण ऐकली. रचना होती कृष्णदास यांची आणि संगीत होतं संजय हांडे यांचं. कार्यक्रमात आता यानंतर प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे मधुकर फाटक यांचं.

ही होती पद्मजा फेणाणी यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना. संगीत होतं रवींद्र खासनीस यांचं. श्रोतेहो प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

ओंकार दादरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतेहो, सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रभातवंदन या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत मीराबाई यांची हिंदी भक्तिरचना किशोरी आमोणकर यांच्या स्वरात.

किशोरी आमोणकर यांनी गायलेली संत मीराबाई यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत आणि आता प्रभात वंदन कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात मधुकर आरकडे यांची देशभक्तीपर रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

0: समूह स्वरातील या गीताबरोबरच प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:40 होत आहेत. आता ऐकूया शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात वांगी लागवड याविषयी संकलित माहिती. माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार.
1: म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर वांग्याची भाजी ही सर्वांची लोकप्रिय अशी भाजी आहे. वांगी बाजारात वर्षभर उपलब्ध असतात. वांग्याच्या भाजीत अ ब आणि क ही जीवनसत्व तसंच लोह प्रथिन यांचं प्रमाण भरपूर असून पांढरी वांगी मधुमेह

0: सुंदर गुणकारी आहेत. वांग्याच्या अनेक जाती आपल्याला दिसून येतात. कृष्णा ही जात 150 ते 200 क्विंटल दर एकरी उत्पादन देणारी अशी जात आहे. प्रगती या जातीला फळं ही झुपक्यातली येतात. साधारण 125 ते 130 क्विंटल एकरी उत्पादन याचं मिळू शकतं. वैष्णवी ही जात जांभळ्या पांढऱ्या रंगाची असून फळे ही झुपक्याने येतात. एकरी उत्पादन साधारण 125 ते 140 क्विंटल मिळतं. मांजरी गोटा ही काटेरी जात असून जांभळा गुलाबी आकर्षक असायचा रंग असतो. एकरी उत्पादन 145 ते 150 क्विंटल इतकं मिळू शकतं. अरुणा ही जात अंडाकृती असून एकरी 125 ते 150 क्विंटल उत्पादन याचं मिळू शकतं. याशिवाय पंजाब बहार, पंजाब 8, अर्का कुसुमाकर, अर्का शिरीष, अर्कशील, पंजाब चमकीला, PH 4, पुसा पर्पल लॉन्ग, पुसा पर्पल राउंड, पुसा क्रांती, पुसा अनमोल इत्यादी जाती वांग्यांच्या पिकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. याशिवाय खाजगी कंपनीनेही अनेक संकरित जाती तयार केलेल्या आहेत. अनुभवावर आधारित आणि स्थानिक बाजारात खपणारी जात आपण जर निवडली तर नक्कीच आपल्याला वांग्यापासून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. वांग्याचं पीक उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीत वाढतं. मात्र जमीन सेंद्रियुक्त कंपोस्ट खत घातलेली सजीव आणि सुपीक असावी. 13 ते 21 सेंटीग्रेड तापमान या पिकासाठी मानवतं. अगोदर निरोगी जमदार रोपं तयार करावीत. निवडलेल्या जातींचे 130 ग्रॅम बी तर संकरित जातीचं 50 ते 60 ग्रॅम बी हे पुरेसं होतं. गादे वाफेवर रोपं तयार करावीत. बी पाताळ पेरावं, झारीनं पाणी द्यावं, वाफे तणमुक्त ठेवावेत. 1.5 ते 1.25 महिन्यात रोपं पुनर्लागणीस तयार होतात. जमिनीची चांगली मशागत करावी. एकरी 15 ते 20 बैलगाड्या शेणखत आणि 19:19:19 हे मिश्र खत, 150 किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये लावणीच्या अगोदर शेणखत आणि लागणीच्या वेळी रासायनिक खतं घालावीत. महिन्यांनी 100 किलो युरिया द्यावा. पूर्व मशागत झाल्यानंतर शेणखत आणि रासायनिक खतं टाकल्यानंतर स्थानिक जातींसाठी 75 सेंटीमीटर तर संकरित जातींसाठी 100 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात आणि सरीच्या पोटात एका बाजूला 75 सेंटीमीटर अंतरावर एका ठिकाणी एक अगर दोन अशी जोमदार रोपं लावावीत. वांग्याचं क्षेत्र तणमुक्त ठेवावं. 1.25 महिन्याच्या अंतरानं वांग्याच्या झाडांना मातीची भर तसंच युरियाचा दुसरा हप्ता घालावा. पिकांच्या गरजेनुसार आणि हवामानानुसार पाण्याच्या पाळ्या देत राहावं. वांग्याच्या पिकावर शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीमुळं मोठं नुकसान होतं. वांगी किडकी होतात. यांच्या नियंत्रणासाठी कीड लागलेले शेंडे खुडून टाकावेत. कारबारील 50% आणि 30 ग्रॅम डायथेन M45 आणि 30 ग्रॅम सल्फर 10 लिटर पाणी मिक्स करून याच्या 2 ते 3 फवारण्या कराव्यात. 3 ते 4 किलो थिमेट प्रत्येक झाडाभोवती रिंग पद्धतीनं ड्रेचिंग करावं. अधूनमधून कामगंध सापळे लावावेत. शिवाय मित्र कीटक जोपासावेत. म्हणजे वांगी पिकावरील कीड रोग नियंत्रणात येऊन गुणवत्तेची वांगी आपल्याला मिळू शकतील. पॅकिंग करण्यापूर्वी किडकी, विकृत, रोगट फळंही बाजूला काढावीत. प्रतवारी करून मगच पॅकिंग करून बाजारात ती विक्रीसाठी पाठवावीत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात वांगी लागवड याविषयीची संकलित माहिती आत्ताच आपण ऐकलीत. माहिती संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 6:45 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण PUG ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो, या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधीकधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते. याला आपण PUG किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे PUG ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसायको युरेट्रिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते. PUG ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतंही तक्रार नाही असंही असू शकते. यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चाललाय हे समजू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक PUG-ला ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20 ते 30% मुलांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचा यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीवर चर्चा करूया.
0: श्रोतेहो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
2: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
1: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
2: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
1: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
2: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर,
2: FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.
0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या सोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
1: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत, त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे. ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जो आपण जर वापर केला, त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010 त्याच्या आधीच्या पिरियडला आपण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वन क्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झालाय की आपला ग्रीन कवर कमी झालाय किंवा आपल्या कुठला एरिया. म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटरची आहे तर आपण समजू शकतो कुठल्या पॅचला, म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्स ची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये, त्यातनं आपल्याला स्वॉट अनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठल्या केमिकल्सचा वापर होतोय तिथे किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक स्तोप जर सांगितलं तर गॅप अनालिसिस, हा एक गॅप अनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारच्या काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राइमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा, सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो, ऑटोमॅटिकली ते काय करतात, आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ती एक प्रॉपर एक अनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू आपल्याला काम करायला.
0: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केले आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल आम्हाला सांगा.
1: हां, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत, तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया, म्हणजे जे मी म्हटलं आता नदी उगम ते संगम, आता संगम कुठे आहे, क्रीक एरिया, तर त्या क्रीक एरियात असतात आपले मँग्रोव्स, कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना आपण त्याच्या नुसतं ते काय करतात की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाही आहे जे आपल्याला जमिनीत दिसतात, झाडं तसे नाही आहेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे छोटे रोपं असतात, ते काउंट होत नाही. दुसरं, त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात, म्हणजे जसं मायक्रोब्स आहे, म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे किंवा क्रॅब्स आहेत, बायवाल्व्स आहेत, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्या कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं की किती मँग्रोव्स 20 वर्ष 50 वर्ष आधी होते आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाचा गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे, हे सगळं आपल्याला या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो, कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाही आहे. कारण हे काय एक दोन माणसाचं काम नाही आहे, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण मॅडमांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सांडपाण्यावर प्रक्रिया करताना कोणकोणत्या महत्वाच्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो. धन्यवाद.
2: परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत.

आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता आज दिनांक यांतर्गत आजचा सुविचार आपण ऐकाल. 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 एक गाणे ताजे तवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. आज सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. त्यानंतर 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज सकाळी 9:10 कार्यक्रम आपण ऐकाल उद्योग जगत. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे कामगारांचं मानसिक स्वास्थ्य. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर. उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुन्हा प्रसारित करू. सकाळी 9:30 नाट्यधारा हा नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. गाता रही मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 11:00. 11:40 आज का शब्द आज की सूची आणि त्यानंतर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. 1:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. 2:15 दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि 3:00 प्रादेशिक बातम्या आपण ऐकाल. हे आहेत आमचे आज पहिल्या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम.

आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. आज सायंकाळी 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात हणमंत गोविंद पाटील आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली एकतारी भजनं आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र. 6:30 उद्योग जगत हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आणि त्यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ कामकाजाचं समालोचन ही दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राचार्य मनोज माळी यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर. रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज रात्री 8:15 हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:45 समाचार.

संध्या 9 वाजता News@9 ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईड्स हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. आज रात्री 10 वाजता सुगम आणि लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, महिलांच्या ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ओव्हल क्रिकेट ग्राउंड लंडन इथं इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका या महिला संघांदरम्यान आज सेमीफायनल क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. या क्रिकेट सामन्याचं वर्णन आम्ही आमच्या मध्यम लहरी 1251 किलोहर्ट्झ वाहिनीवर आणि FM बँड 100.6 MHz वाहिनीवर आज रात्री 10:30 वाजल्यापासून ते सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आपण ऐकू शकाल आणि पुन्हा रात्री 11:10 आमच्या मध्यम लहरी वाहिनीवर आणि FM वाहिनीवर क्रिकेट सामन्याचं वर्णन सामना संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 7:02 आणि 20 सेकंद झाली आहेत.

श्रोते हो सुप्रभात. आज आहे गुरुवार, दिनांक 2 जुलै 2026. आजचा सुविचार. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या मनावर आपल्या विचारांवर कायम नियंत्रण ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, कारण आपल्या मनाला आपल्या विचारांना भटक्या श्वानाप्रमाणे भटकू दिल्यास आपलं चिंतन आपली विचारशक्ती ही सुद्धा भरकटते. म्हणूनच मनावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवा.

0: आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
3: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
2: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
3: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
2: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
3: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात
2: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 kHz वर,
3: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
2: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: आकाशवाणी सांगली,
2: पहिल्यापासून चांगली.

0: चिमचिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार.
1: काय पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझे सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू घर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

या प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू। महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं

महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांनी वेळ काढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच आयव्हीएफ केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यासंदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मोकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70-च्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉ संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्राह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न

0: पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. नवव्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 360,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत, कर्नाटक आणि गुजरात,

0: देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. नवव्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 3,60,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत, कर्नाटक आणि गुजरात, यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3,00,000 कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षाही जास्त आपण जीएसटी जमा केला आहे. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ, 14 ते 15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे. पाऊस. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे, मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माळा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे, त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 3,37,986 हेक्टर आहे, त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
0: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या, तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे, त्यामुळे पालघरमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

स्वप्नील बांदोडकर, साधना सरगम आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

18 वसून 25 मिनिटं झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थातच महाबीज. यावर्षी महाबीज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि महाबीजच्या कार्याचा वेध घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 महामंडळाची स्थापना झाली. आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे. आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे, या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.
2: सर 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
2: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
1: ते अत्यंत महत्वाचा. बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा

0: शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजे, कारण महाबीज जेव्हा बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते. आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात. आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं, आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो त्यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात, आणि शेतकरी आहे. आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ, आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आणि त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टर पेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो, आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळे मी आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत, आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी अॅग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जाते, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
0: अॅग्री स्टॅक हा अतिशय महत्वाचा उपक्रम शासनाने आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, म्हणून शेती आणि शेतकरी कशासाठी दूर आहे, आणि अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडी दिलेला आहे, आणि संपूर्ण शासनाचं जे धोरण आहे की ज्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत, आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून, संगणकीकरणाच्या माध्यमातून दिले गेले पाहिजेत. आणि त्याचाच भाग म्हणून जे अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे, आता जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे, आणि बियाण्याच्या सुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं, आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती डीबीटी पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते, डीबीटी पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळे अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून शासनाचे जे काही धोरण आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं, आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर, आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो, कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: मी साथी पोर्टल बद्दल खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजे. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळालं पाहिजे, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजे कोणी बी तयार केलं होतं, आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजे आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजे. परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महा

0: ची नोंदणी झालेली आहे आणि साती पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साती पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात, कारण साती पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदणी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात. आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो क्यू आर कोड असतो, क्यू आर कोड जर तुम्ही टेस्ट केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कुणी केलेलं आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती. म्हणजे एखाद्याने जर काम चुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे बुगत झाला असेल तर ते लगेचच त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं. आणि हा क्यू आर कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायचं तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा, कारण त्या साती पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देत.
1: वा नक्कीच. आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे, साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना, बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. मध्यम लहरी 239° आठ एक मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: पूरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो नको काय म्हणतेस
1: तात्या त्याचे दात लई बाद आहेत
0: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात भी नंबर एक करूया आणि ते भी फास्ट
1: मग चालते की
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर
3: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 7:40 झाली आहेत आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम
4: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार

0: हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
2: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
2: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली

0: केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता यानंतर ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोतेहो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांवर आयुर्वेदामध्ये असलेल्या उपचारांविषयी माहिती देत असतात. डॉक्टर आबासाहेब गर्दे हे जवळजवळ 20-21 वर्ष या क्षेत्रामध्ये पुण्यात काम करतायत आणि दुर्लभ अशा विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडाही आहे. तर आपण गेले 3 भाग, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, त्याच्यामागची कारणं आणि ती नेमकी काय येते आणि सूज म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेत होतो. या भागातही आपण त्याच्याच विषयीची आणखी अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, आपण गेले 3 भाग, वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज, त्याच्यामागची कारणं आणि त्याचा डोळ्यांच्या पडद्यावरही काय परिणाम होतो याविषयी जाणून घेत होतो. तर अजून डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेची छोटी मोठी सगळीच कारणं काय सांगता येतील?
3: जसं ते गेले 3 भाग आपण बघतोय की मूळ सुजेचं कारण, सूज येण्याचा उद्देश, कारण का शरीरावरती रिफ्लेक्ट होतं ते मी सांगतोय. खरं तर मागच्या भागात शेवटच्या एपिसोडमध्ये मी हे सांगत होतो की साध्या आम्लपित्तानेही इम्पॅक्ट येतोय. मुळात कोणताही विकार ज्यावेळेस शरीरात पडून राहायला लागतो त्यावेळेला ते टॉक्झिन्स तयार करायला लागतं आणि मग व्यक्तीपरत्वे त्याच्यावरती तो परिणाम होतो. काही लोकांना तो डोळ्यावरती प्रकर्षणानं जाणवतो. खरं तर म्हणूनच मूळ कारणांचा शोध का घ्यावा, तर कारण ह्याचं तेच आहे की त्याचा दुष्परिणाम भविष्यात आपल्या शरीरावरती होताना दिसत नाही, आपल्याला तो टाळता येतो किंवा ते अवयव निकामी होताना आपल्याला ते वाचवता येतं. बऱ्याचदा असं होतं की जसं मी सांगितलं मागच्या भागात की अँटी अलर्जिक औषधं, म्हणजे ती त्वचा विकाराच्या बाबतीत असू दे, ते श्वसनाच्या आजाराशी संबंधित असू देत, ते पोटाशी संबंधित असू देत, अँटी अलर्जिक औषधांचा परिणाम किंवा मल्टी व्हिटॅमिन्स अननेसेसरी, म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो, तुमचं कोणतीही व्हिटॅमिन्स कमी नसताना, म्हणजे कोणती B12 आहे, व्हिटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, नथिंग काहीही कमी नसताना फक्त तुम्हाला एनर्जेटिक राहा वाटावं म्हणून सुद्धा मल्टी व्हिटॅमिन घेणारी लोक आहेत आणि त्याचा परिणाम भविष्यात शरीरावरती खूप मोठा होताना दिसत असतो. ज्या वेळेला हे सॅच्युरेशन व्हायला लागतं, एक्सेस खाणं व्हायला लागतं, त्यावेळेला रक्तावरती, मज्जेवरती, आधुनिक शास्त्रानं त्याला आपण बोन मॅरो म्हणूया, त्याच्यावरती त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो आणि मग त्याचं परिवसन शरीराच्या व्हायटलवरती होतोच, तसा तो डोळ्यावरती आपल्याला डोळ्यांच्या सुजेच्या संदर्भात, डोळ्यांच्या मोठ्या आजारांच्या संदर्भात आपल्याला दिसत असतं. बऱ्याचदा आता गर्भिणीच्या बाबतीत बघा तुम्ही, आता खरं तर आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याचदा रक्त पातळ व्हायचे औषधी आता लगेच चालू करायला लागले ड्युरिंग प्रेग्नन्सी. खरं तर त्यांच्या ते प्रोटोकॉल मध्ये आले, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो, तो वाताचा आहे व्यक्ती, तो पित्ताचा आहे व्यक्ती, तो कफाचा व्यक्ती, त्याला काय अलर्जी आहे, त्याची वय काय आहे, प्रेग्नन्सी कधी राहिलेली आहे, काही घेणं देणं नाही, त्यांचा तो ठरलेला प्रोटोकॉल आहे, त्याच्यात तो फॉलो करायला लागतो. आयुर्वेदात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे, तो वेगळ्या पद्धतीनं बघावा लागतो, वेगळ्या पद्धतीनं तपासावा लागतो, प्रत्येकाचं कारण शोधावं लागतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून आयुर्वेद अशा मोठे आजार बरी करण्याची खात्री देत असतो.
2: बरोबर आहे. तर डॉक्टर, तुम्ही या सुजेविषयी माहिती देत आहे, याविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची, पण त्याआधी घेऊया ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999. तर डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही भरपूर सूज म्हणजे काय, कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते, त्याच्यामागची कारणं याची अगदी भरपूर विस्तृत अशी माहिती दिली आहे. तर आता या सुजेचा नेमका परिणाम काय होतो, म्हणजे समजा डोळ्याच्या पडद्याला सूज आलेली आहे तर त्याचा परिणाम काय होतो?
3: खरं तर सूज कोणत्या कारणाने आले ना त्यानुसार तो परिणाम काय करतो हे दिसत असतं. जनरली काय होतं, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणून एक प्रकार आहे आणि त्यामध्ये बऱ्याचदा ते वेट आणि ड्राय असे दोन प्रकार असतात. वेट म्हणजे सूज असते तिथं, ड्राय म्हणजे सूज नसते तिथं, इतकं सिंपल आहे. तर मुळात सूज येण्यामागचं कारण किंवा CNVM म्हणून एक प्रकार आहे, कोरॉइडल न्यूरोव्हॅस्क्युलर मेम्ब्रेन, जे पडद्याच्या खाली रक्तवाहिन्यांचा जाळ तयार होतं आणि ते सुजेसारखं पडद्यावरती परिणाम दिसायला लागतो. तिसरं

0: प्रकार येतो सिस्टॅडोमॅक्युलर इडिमा म्हणून एक प्रकार येतो हे, किंवा बऱ्याचदा पडद्यावरती ताण तयार होतो वाताचा आणि मग त्याच्यामुळे सूज दिसायला लागते. सूज दिसते कारण काय, आता काही वेळेला बऱ्याचदा जसं आता हृदयात गुठळ्या होतात, बऱ्याचदा बायकांना कसं पायीच्या वेळेला गाठी पडतात, किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस नावाचा एक विकार आहे, किंवा आपण व्हेरिगुज व्हेन्स म्हणतो तसा विकार आहे, हे सगळे विकार रक्तात गुठळ्या होणार आहेत. रक्तदृष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, ह्या जशा गुठळ्या मोठ्या दिसायला लागतात तसं बऱ्याचदा पडद्यावरच्या रक्तवाहिन्यांमध्येही गुठळी होते आणि मग त्याचा सप्लाय हॅम्पर होऊनही सूज यायला लागते. हे सांगण्याचं कारण कोणत्या कारणानं सूज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आता रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या आणि पडद्याला सूज आली तर अशा केसेसमध्ये रक्तस्रावही व्हायला लागतो, जिथं गुठळी झाली त्याच्या पुढच्या भागाचा रक्त सप्लाय पण हॅम्पर व्हायला लागतो आणि पुरता पडदा निकामी व्हायला लागतो. मग त्याची ट्रीटमेंट करताना त्याच पद्धतीने करायला लागते. आता गंमत अशी आहे, आधुनिक शास्त्रानं ज्यावेळी ट्रीटमेंट करायची वेळ येते मग ती गुठळ्या झाल्यामुळे सूज आहे, सिस्टर्ड मॅक्युलर इडिमा म्हणून आहे, डायबिटीस म्हणून आलाय, हायपर टेन्शन म्हणून आलाय, आम्लपित्तामुळं आलाय, मधुमेहामुळं आलाय, मार लागल्यामुळं आलाय, सीएनव्हीएम आहे, काहीही असो ते काय बघताय सूज आणि त्याची ट्रीटमेंट आहे इंजेक्शन. इंजेक्शन ज्यावेळेला आपण घेत असतो त्यावेळेला त्याची एक कालमर्यादा असते आणि त्या कालमर्यादेत परत ती सूज येत असते आणि मग त्याचा परिणाम आपल्याला कायमस्वरूपी अंधत्वाकडे घेऊन जात असतो.
1: बापरे, म्हणजे हे असे लॉंग रन चे पण त्याचे मग इफेक्ट आपल्याला दिसतात बघायला लागतात. तर त्या सूजेवर मग आयुर्वेदामध्ये नेमके काय उपचार आहेत आणि त्याचे अजून काय परिणाम होतात, तुम्ही काहीच परिणाम आता सांगितलेत ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699. तर अजून काय परिणाम होतात डॉक्टर पडद्याला सूज आली तर डोळ्याच्या पडद्याला?
0: ज्या वेळेला कोणत्याही कारणानं ही पडद्याला सूज यायला लागते पडद्याचं फंक्शनिंग हॅम्पर होतं. म्हणजे समजून घ्या, गुडघा हा लोड बेरिंग जॉईंट आहे, आपल्या शरीराचा भार हा गुडघा सांभाळतो, गुडघ्याला सूज आली
1: बरोबर
0: तर चालू शकाल नाही ना. त्याचं काम काय, लोड सांभाळणं, म्हणजे उठू नाही शकणार अशी अवस्था होते. बऱ्याचदा उठता बसताना किती त्रास होतो बघा, तेच गुडघ्याला सूज नाही आणि घोट्याला सूज आहे. तर घोटा चालताना फार महत्वाचा आहे, गुडघा तर आहेच पण घोटा चालताना फार महत्वाचा आहे. बऱ्याचदा उठता बसता तुम्हाला गुडघ्यामुळे त्रास नाही होणार, गुडघ्याला सूज नाही त्यामुळं, पण चालताना घोट्यामुळे भयंकर त्रास होईल. त्यामुळे कोणत्या अवयवाला सूज आहे त्याच्यावरती डिपेंड करतं ते काय. आता पडद्याला सूज आहे, पडद्याचं फंक्शनिंग काय, इमेज तयार करणं आणि ते नसांमार्फत मेंदूकडे पाठवणं. कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही कारण असतं ज्या वेळेला पडद्याला सूज यायला लागते तेव्हा प्रामुख्यानं कोणतं लक्षण दिसत असेल तर ते दृष्टी कमी होणं.
1: अच्छा,
0: मग कारण कोणतं आहे त्यानुसार ते ग्रॅज्युअली होणार की अचानक होणार हे ठरतं. म्हणजे सपोज डायबिटीसमुळे आहे, पडद्याला सूज आणि रक्तस्राव झाला तर अचानक रक्तदृष्टी जाते, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाली आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग झाली आणि सूज आली, अचानक दृष्टी जाते. आणि जर जुनाट आजार आहे, आस्ते आस्ते तुम्हाला पडद्याला सूज येते तर आस्ते आस्ते दृष्टी कमी व्हायला लागते. तर कारण काय आहे त्यानुसार दृष्टी तक्षणी जाणार की ग्रॅज्युअली कमी होणार हा मेजर इम्पॅक्ट दिसत असतो. त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं डोळ्यावरती जर परिणाम होत असेल तो सूजेच्या स्वरूपात असेल तर तो फक्त फक्त आणि फक्त आपल्याला अंधत्वाकडे नेतो. म्हणून सूजेचं मूळ कारण शोधून उगम काय त्या आजाराचा हे शोधून त्या उगमावरती त्या मूळ दोषावरती चिकित्सा हे आयुर्वेदाच्या माध्यमातून मूळ निदान करून केलं तर आपल्याला ह्या सूजेमुळे येणारा अंधत्व कायमचं टाळता येईल.
1: बरोबर आहे, म्हणजे एका साध्या सूजेमुळे अगदी अंधत्वापर्यंत जाऊ शकतो.
0: अगदी,
1: त्यासाठी जर आयुर्वेदातनं मूळ कारण समूळ नष्ट केलं तर आपण ते टाळू शकतो.
0: अगदी बरोबर,
1: ही माहिती तुम्ही गेल्या 3-4 भागामध्ये डॉक्टर दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागातही याच विषयावरची माहिती आपण अजून विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261699.

0: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
2: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11:00 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11:00 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 MHz FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आज सकाळी 9:10 आपण ऐकणार आहात भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली प्रायोजित कार्यक्रम उद्योग जगत. आज या कार्यक्रमात कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर. तेव्हा जरूर ऐका उद्योग जगत हा कार्यक्रम आज सकाळी 9:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, त्यामध्ये सुरुवातीला समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाई ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहा.

नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण, द्विपक्षीय सराव, प्रशिक्षण, कर्मचारी स्तरीय चर्चा, क्षमता बांधणी, सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBGRAMJI कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल, प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या, मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळे किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे निवडणूक चक्र विस्कळीत झालं, असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजरनेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजरनेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अळीचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजरनेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे, अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं, मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे, असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance यांनी सांगितलं. रशियानं काल किंगवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किवमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF योजना 1952च्या जागी EPF योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी

0: वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रौद्योगिकीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनाचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉईंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे या हेलिकॉप्टरवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकिब महबूबनं 3 बळी घेतले, मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमने सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत, रोजगार आणि उपजीविका हमी, ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.61 meters अर्थात 1251 kHz वर, FM बँड 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: सखरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपलं जीवन म्हणजे खरं तर जाणणं आहे। आपण जीवन जगतो म्हणजे नेमकं आपण काय करतो, तर आपण फक्त जाणत असतो। आता जाणतो काय आणि जाणतो कसं याला महत्त्वाचं स्थान आहे। जाणणं म्हणजे जीवनाचं केंद्र आहे, म्हणून जाणण्याच्या ठिकाणी आपण सावध राहिलो तर जीवन सुखाचं होईल आणि बेसावध राहिलो तर ते दुःखाचं होईल। आज आपण जीवन जगत असताना बहुतेक वेळा बेसावधच असतो। 100 पैकी 99 लोक हे 100 पैकी 99 वेळा बेसावध असतात। आपण जाणतो आहोत ही गोष्टच ते जाणत नाहीत। म्हणून सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे हा त्यांना अनुभव येतो। काही ठिकाणी संत देखील म्हणतात, संसार दुःख मूळ सोहीकडे इंगळ, किंवा संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा प्रपंचाची वगैरे वगैरे। एवढंच नव्हे तर संसारात सुख पाहणं म्हणजे मूर्खपणा आहे असंही बहुतेक सर्व ठिकाणी सांगितलं जातं। गोव्यामध्ये एक म्हण आहे, कुत्र्याला कुठेही मारा तो पायावर लंगडतो, म्हणजे हरिदासाची कथा मूळ पदावर। तसं जीवनात काही घडलं तर संसार वाईट आहे असं म्हटलं जातं। संसारात सुख शोधणं म्हणजे वेडेपणा असंही काही ठिकाणी सांगितलं जातं। पण आम्ही म्हणतो संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ। संसारात जर दुःखाचे प्रसंग आले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न केल्यावर डोळ्यासमोर तिघे उभे राहतात। एक म्हणजे देव, दुसरं दैव आणि तिसरं म्हणजे आपले शेजारी। आपल्या दुःखाचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न होतो आणि जो ऐकून घेतो त्याच्यावर खापर फोडण्यात येतं। आता शेजारी काही ऐकून घ्यायला तयार नाही, राहिले कोण तर दैव आणि देव। देवावर खापर फोडायचा धीर होत नाही, कारण त्याचा कोप झाला तर मग उरतं ते दैव। आमचं नशीबच खोटं, प्रारब्धात लिहिलंय तेच होणार, आमच्या दैवातच सुख नाही असा दोष तो देत राहतो। वास्तविक नशीब, प्रारब्ध, दैव हे काय आहेत याचा कोणी विचारच करत नाही, कारण विचार करण्याची आपल्याला सवयच नाही। ज्याचं कारण सांगता येत नाही त्या अनुभवाला दैव, नशीब किंवा प्रारब्ध असं म्हणतात। वास्तविक कारण हे असतंच, परंतु त्याचा शोध घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही। हे नशीब, प्रारब्ध, दैव येतं कुठून, ते का येतं याचा कोणी विचार करत नाही। म्हणूनच सुख बिंदू एवढं आणि दुःख सिंधू एवढं मिळतं। म्हणून संत सांगतात की जाणायचं काय आणि जाणायचं कसं। जाणायचं काय याचं उत्तर जे पुढ्यात येतं ते आपल्याला जाणावंच लागतं। डोळे उघडले की जे दिसेल ते पाहावंच लागतं, गाढव दिसलं की ते पाहावंच लागतं, शेण दिसलं की ते पाहावंच लागतं, सुवास आला तर तो घ्यावाच लागतो आणि घाण आली तरी ती घ्यावीच लागते। नाक मुठीत धरून किती वेळ बसाल, शेवटी आपली इंद्रियच बहिर्मुखी आहेत, त्याला तुम्ही तरी काय करणार। परमेश्वरानं जे निर्माण केलं आहे ते तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला जाणायलाच लागतं, त्याला पर्याय नाही। आता प्रश्न असा आहे की ते जाणायचं कसं। याची दोन उत्तरं आहेत, एक म्हणजे प्रापंचिक जाणणं आणि दुसरं पारमार्थिक जाणणं। प्रथम प्रापंचिक जाणणं म्हणजे काय ते बघू। जोपर्यंत परमार्थ साध्य आणि सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रापंचिक जाणूया।

रेडिओ लावला आणि सुरेल गाणं ऐकू आलं तर बरं वाटतं, पण तेच बेसूर आणि भेसूर असेल तर काय गातो आहे की रडतो आहे याला गायला घेतलं तरी कोणत्या मूर्खानं, नक्कीच वशिला लावणार असणार. गाणं तिकडे चालूच आहे आणि इकडे हा विचार करत करत कुठल्या कुठे पोहोचतो. जाणण्यात बेसाहतपणा असल्यामुळं हा स्वतः दुःख करत बसतो. अतिशय रागीट असेल तर हातात काठी घेऊन रेडिओ फोडायलाही कमी करत नाही. सांगायचा मुद्दा, जाणण्याच्या ठिकाणी सावध नसतो. सावध असेल तर रेडिओ बंद करून पुस्तक वाचेल किंवा दुसरं काही करेल. हे साधं उदाहरण झालं. रस्त्यानं जात असताना समोरून मित्र येत असला तर बरं वाटेल, पण मित्राऐवजी शत्रू येत असेल तर हा नाना तऱ्हेचे विचार करेल. यानं माझा असा अपमान केला होता, त्याचा सूट घ्यायलाच पाहिजे. त्याचे विचार कुठपर्यंत जाऊन पोहोचतील सांगता येणार नाही. रागाच्या भरात त्याच्यावर झडप घालून मारामारी करायलाही पाहिजे. पण तोच जाणण्याच्या ठिकाणी सावध असेल तर दुसरीकडे तोंड करून चालेल, त्याच्याविषयी विचारच करणार नाही. जाणण्याच्या ठिकाणी सावध नसू तर विविध विचार घोळ घालत बसतात. हे निगेटिव्ह विचार घातक परिणाम करतात. हे विचार बहिर्मनातून अंतर्मनात उतरतात, ते उतरून स्वस्थ बसत नाहीत तर प्रगट होण्याची वाट बघतात. जमिनीत बी पेरली तर ती नाहीशी होत नाही, ती उगवण्याची वाट पाहते. त्याप्रमाणे चिंतन किंवा चिंता या दोन्ही गोष्टी बहिर्मनातून अंतर्मनात उतरतात आणि प्रगट होण्यासाठी दबा धरून बसतात. तसंच काळजी, चिंता, दुःख, निंदा, मत्सर, हेवेदावे या सर्व गोष्टी नकारार्थी विचार करण्याच्या पद्धती आहेत. अंतर्मनामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य आहे, त्यामुळं अंतर्मनात गेलेल्या गोष्टी प्रतिक्रियेच्या रूपानं अनुभवायला लागतात. त्याच अनुभवाला आपण दैव, नशीब किंवा प्रारब्ध म्हणतो. वास्तविक आपण केलेल्या विचारांच्या पेरणीतूनच उगवणी झाली आणि दुःख अनुभवायला आलं. कर्माची आखणी विचारातून होते, म्हणून विचार, चिंतन, जाणणं या ठिकाणी सावध राहायला पाहिजे, कारण त्यातूनच नशीब नावाची गोष्ट तयार होत असते. शत्रूला पाहून निंदा, मत्सर, द्वेष करू लागतो तेव्हा त्याचा परिणाम प्रथम याच्यावरच होतो. राग आल्यावर प्रथम याचंच रक्त बिघडतं आणि याला अपाय होतो. म्हणून जाणण्याच्या ठिकाणी सावध राहायला पाहिजे. वाईट विचार आले तर ते उडवून चांगले विचार निर्माण करण्याची ताकद किंवा सामर्थ्य पाहिजे. आता हे येणार कुठून? तर त्यासाठी आपल्या मनावर लक्ष ठेवायला पाहिजे. राग आला तर 10 अंक मोजायला सांगतात. आम्ही म्हणतो प्रार्थना म्हणा, हरिपाठ म्हणा. सावध असाल तर प्रार्थना म्हणाल आणि सावध असाल तर हरिपाठ, नाहीतर हरिकडे पाठ असो. तेव्हा सांगायचा मुद्दा काय की जीवनामध्ये अनेक बाबतीत आपण सावध राहायला पाहिजे. लग्न करण्याच्या बाबतीत, संगतीच्या बाबतीत, या आणि अशा अनेक बाबतीत आपण सावध राहायला पाहिजे. बेसावध राहाल तर वाटोळ होईल. जाणण्याच्या ठिकाणी सावधपणा राखाल तर जीवन सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाही. जाणण्याची दुसरी बाजू म्हणजे नेणणे होय. पारमार्थिक जाणणं वेगळंच आहे, म्हणून जाणून नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण बाळगोनी, मगनी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र. पद्मपत्र चिखलात असून देखील त्याला चिखलाचा स्पर्श होत नाही. तसं जीवनामध्ये दुःखाचा स्पर्श होऊ नये म्हणून जाण आणि लगेच नेण. अशुभ निराशेचे, चिंतेचे विचार जाळले की लगेच नेणिवेच सोड, त्याचा घोळ घालीत बसू नको. मग पाहायचं काय आणि जाणायचं काय? जे व्यक्त आहे ते देवाचं रूप असा भाव धर. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. आहे असं नव्हे, तू नुसतं मान.

0: शत्रू दिसला तरी भगवंत आहे असं मान त्याचं काय व्हायचं ते होईल, पण तू मात्र सुधारशील, सुखी होशील. आता सुधारायचं की कुधारायचं हे तुझं तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:54 आणि 10 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: लखलख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला श्रेया घोषाल आणि नरेश अय्यर यांनी गायलेलं फोर्स या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं हॅरिस जयराज यांचं.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा बाय सुपरमैन.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: हेलो
5: राजेश जी, मैं पुलिस चौकीतून बोलतोय.
4: पुन्हा
5: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले जाडकाल.
4: 10 लाख द्या वाचाल.
6: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
6: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे ठेव ना.
7: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
6: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
6: तर पैसे गमवाल.
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क राहा.

0: हे होतं लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातलं. शंतनू मोहित्रा यांनी संगीतबद्ध केलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत. या गीतासाठी आवाज होता सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा. आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 9:12 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली प्रायोजित कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे, साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात ऐकूया कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग.

0: आर्थिक चिंता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे सुद्धा ताण येत असतो, तर तो ताण नेमका कसा हाताळायला हवा या कामगार वर्गाने सुद्धा आणि या आयटी सेक्टर मधल्या लोकांनी सुद्धा?
1: आता इथं आपण काय बोलतो की माझ्या नियंत्रणामध्ये काय आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर काय. माझ्या नियंत्रणामध्ये काय आहे तर ह्या परिस्थितींना कुठल्या नजरेनं मी पाहणार, हा चष्मा जो काय तर हा चष्मा त्या चष्म्याची काच बदलणं हे माझ्या हातामध्ये आहे. सर्वसाधारणपणे अशा अडचणी ज्या वेळेला माणसाला येतात तर त्यावेळेला माणसाच्या एक सर्वसाधारण तीन पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. त्यातली पहिली प्रतिक्रिया असते ही भीतीची प्रतिक्रिया असते की अरे बापरे आता कसं होणार. मग हा माणूस घाबरून जातो, हातपाय गाळून बसतो आणि मग देव किंवा बुवाबाजी किंवा भविष्य अशा या सगळ्या त्या नादाला लागतो की त्या पद्धतीनं तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. दुसरी एक कॅटेगरी असते तर ह्या कॅटेगरीमधली मंडळी म्हणतात मरू दे काय वयस ठेवू दे मला काय, माझं काम करणार, माझं संध्याकाळ येणार आणि आपल्याला भेटणारे जे श्रीकृष्ण असतात सल्ला देणारे ते दरवेळेला शहाणे असतात असं नाहीये. आपले बऱ्याचदा श्रीकृष्ण 90 मार्क 60 मार्क असे सल्ले देतात, त्यामुळे मग तो प्रश्न सुटायच्या वेळी तो आणखीनच वाढत जातो. म्हणजे मला समस्या आल्यानंतर मी माझी चोच वाळूत खुपसून बसलो आणि मला काय प्रॉब्लेम नाही मला काय प्रॉब्लेम नाही असं म्हणत बसल्यासारखं झालं, यानं प्रश्न सुटत नाही किंवा आजचं मरण फक्त उद्यावरती ढकललं जातं. मग तिसरा पर्याय जो असतो तर तो यथायोग्य पर्याय असतो, तर तो पर्याय काय सांगतो की तो प्रयत्नवाद कर म्हणतो. म्हणजे तो प्रयत्नात राहा, म्हणजे यथाशक्ती यथामती तुला जेवढं जमेल तेवढे तू प्रयत्न करत राहा. या प्रयत्न करण्याचा फायदा काय असतो की एकतर प्रश्न सुटायचे चान्सेस तरी वाढतात किंवा प्रश्न जरी समजा सुटले नाहीत तरी त्या प्रयत्न करण्याच्या नादामध्ये माझं मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं. मी आता मी चला आता हा प्रश्न सोडवण्याकरता मी नवीन पर्याय काढून बघतो, उद्या तिसरा पर्याय काढून बघतो, उद्या पाचवा पर्याय काढून बघतो. मी प्रयत्नात राहिलो तर माझं मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं. मी हातपाय गाळले तर माझं मानसिक स्वास्थ्य आणि पर्यायानं घरच्या लोकांचं मानसिक स्वास्थ्य ढासळायला चालू होतं. तर त्यामुळे ज्या वेळेला असा काही प्रश्न समोर येईल तर त्यावेळेला प्रयत्न करणे, कल्पक पर्याय काढणे आणि प्रयत्नवादाची कास न सोडणे हा खरा पर्याय याच्यावरती असतो.
0: औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या अनिश्चिततेचं वातावरण आहे, अस्थिरता आहे, तर यामुळे सुद्धा कामगारांना असुरक्षित वाटू शकतं.
1: भयंकर
0: म्हणजे कंपन्या बंद पडतायत, गॅस मिळत नाहीयेत, पगार होत नाहीयेत. तर कामगार आणि उद्योजक या दोघांच्याही दृष्टीनं ही परिस्थिती कशी हाताळायला हवी?
1: हा तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. लोकांचं कसं असतं म्हणजे फक्त आपल्याला कामगारच असं म्हणायचं नाही पण एकंदरीत जनरली लोकांचं कसं असतंय की ही जी अनिश्चितता आहे तर ही अनिश्चितता अजिबात सहन होत नाही. लोक म्हणतात की एक वेळ

जॉब गेला तरी चालेल, पण जाणार का नाही जाणार का नाही, म्हणजे जॉब राहणार का जाणार, ही जी टांगती तलवार आहे तर ती मला सहन होत नाही. तर त्यामुळे लोकांना कसं असतंय की निश्चितता हवी असते, बाबा गेली तर जाऊ दे एकदा, पण ती एकदा जाऊ दे तरी, असं लोकांचं म्हणणं असतं. ती अनिश्चितता कशी हँडल करायची ह्याचं अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं आपल्याकडे कोण ट्रेनिंगच देत नाही. तर याच्याकरता काय करायला लागतं, तर ह्या अनिश्चिततेसोबत आपलं नातं कसं आहे हे आपल्याला तपासून बघायला पाहिजे. काय होणार हे माहिती नसेल तर मला शांत राहणं केवळ अशक्य, असा आपला जनरल आपला एक दृष्टिकोन असतो. म्हणजे मला सर्टन्टी हवी, मला निश्चितता हवी, आणि मला थोडी सुद्धा अनिश्चितता सहनच होत नाही, असा आपला बहुतेक सगळ्यांचा दृष्टिकोन या अनिश्चिततेकडे बघण्याचा असतो. आणि मग त्याच्यामुळे ती बिईंग इन अ लिंबो असं म्हणतात, म्हणजे बिईंग इन अ लिंबो म्हणजे अधांतरी, त्रिशंकू, म्हणजे इकडं पण नाही तिकडं पण, नोकरी जाणार का टिकणार हे मला माहिती नाही. मग अशा वेळेला ती अनिश्चितता आपल्याला सहन होत नाही. कारण का, तर आपलं म्हणणं असं की मला नक्की काय ते सांग, काढणार तर काढणार म्हणून सांगा, मला दुसरं काहीतरी बघता येईल, किंवा ठेवणार तर ठेवणार म्हणून सांगा, म्हणजे शांतपणे मी रात्री झोपेन तरी, पण हे काढणार का

0: आणि मग त्याच्यामुळे ती बिईंग इन अ लिंबो असं म्हणतात, म्हणजे बिईंग इन अ लिंबो म्हणजे अधांतरी त्रिशंकू, म्हणजे इकडं पण नाही तिकडं पण, नोकरी जाणार का टिकणार हे मला माहिती नाही. मग अशा वेळेला ती अनिश्चितता आपल्याला सहन होत नाही. कारण का तर आपलं म्हणणं असं की मला नक्की काय ते सांग, काढणार तर काढणार म्हणून सांगा, मला दुसरं काहीतरी बघता येईल, किंवा ठेवणार तर ठेवणार म्हणून सांगा म्हणजे शांतपणे मी रात्री झोपेन तरी, पण हे काढणार का नाही काढणार हे मला नकोय असं आपलं म्हणणं असतं. तर इथं आपल्याला ती आपली भूमिका कशी थोडीशी बदलायला लागते, या अनिश्चिततेसोबतचं आपलं नातं कसं ठेवायला पाहिजे, तर आपण म्हणताना असं म्हणायला पाहिजे की मला निश्चितता आवडते, म्हणजे मला निश्चितता आवडते, पण ही अनिश्चितता जी आहे तर ती मी सहन करू शकतो आणि काय होईल त्याला मी तोंड देऊ शकतो. ही जर समजा भूमिका घेतली तर मग आपल्याला या त्रिशंकू अवस्थेमधली अस्थिरता जी आहे तर ती सहज सहन करता येऊ शकते. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये बाकीच्या अनेक क्षेत्रांच्या मध्ये आपण अनिश्चिततेचा सामना करतच असतो. म्हणजे उदाहरण कुठली आपल्या रोजच्या जगण्यातली, तर फॉर एक्झाम्पल आपण ड्रायव्हिंगचं उदाहरण घेऊ, तर मी घरातनं निघालोय माझ्या कामावरती, हे निश्चित आहे का? तर हे अनिश्चित आहे. कोणी वाटेतला ट्रकवाला किंवा दुसरा कोणीतरी येऊन मला धडकू शकतो का नाही, तर मग इथली अनिश्चितता मी मान्य करतो. मी ज्या वेळेला कुठेतरी पैसे गुंतवतो, मी बँकेमध्ये मी एवढी केली, तर ती बँक बुडणारच नाही याची 100% गॅरंटी आहेच का? तर नाही. पण तिथली रिस्क, तिथली अनिश्चितता मी स्वीकारलेली असतो. मी मुलं जन्माला घालतो आणि ती मुलं मी वाढवत असतो, ते ह्या पोराचं उद्या पुढे जाऊन काय होणार आहे मला माहिती असतं का? तर नाही. ते तर इथली अनिश्चितता मी मान्य केलेली असते. सगळ्याच अगदी सोपं उदाहरण म्हणजे मी लग्न करतो, तर हे सुखाचं होणार आहे का त्रासाचं होणार आहे हे आज कुठं मला माहिती असतं, पण यातली सुद्धा अनिश्चितता मी मान्य करतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला अनिश्चिततेसोबत जगायची सवय असते, परंतु ही जी काय आपली जी सवय आहे किंवा ही जी आपली प्रॅक्टिस आहे ना, तर ही आपण हे कामाच्या ठिकाणी आपण लावत नाही. बाकी सगळ्या गोष्टी अनिश्चित असून सुद्धा मी आनंदानं त्यातली गंमत मी घेतोय. तसंच मी कामाची जी काय अनिश्चितता आहे, जॉब सिक्युरिटीची जी अनिश्चितता आहे, तर त्याच्याकडे मी बघेन. आणि अनिश्चितच्या भीतीच्या मागं अजून एक असा विचार असा असतो की ते जर समजा घडलं तर जी परिस्थिती निर्माण होईल तर ती त्याला मी तोंडच नाही देऊ शकणार. म्हणजे माझ्या कोपिंग कपॅसिटीवरती, कोपिंग कपॅसिटी म्हणजे तर एखादी अडचण आल्यानंतर त्याला जुळवून घेण्याची माझी काहीतरी क्षमता असते, तर ती माझ्याकडे नसणारच आहे असं आपल्याला वाटत असत. पण प्रत्यक्षामध्ये आपण शांत डोक्यानं बघितलं तर आतापर्यंत जगामध्ये अनंत लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या असतात, आपल्यासारखी सामान्य माणसं असतात, आणि त्यांनी त्यांना कसं तरी का होईना, रडत खडत का होईना, पण त्याला तोंड दिलेलं असतं. आपण सुद्धा तोंड देऊ शकतो. आपण यावेळेला काय करावं की आपण आपल्या भूतकाळाकडे बघावं आणि आपल्या आयुष्यामध्ये अनपेक्षितपणे आलेल्या अडचणीला आपण कसं तोंड दिलं होतं हे आपण बघावं. आणि यातनं आपल्याला काय कळतं की अरे अनपेक्षित अडचण आली तर त्याला तोंड देण्याकरता ज्या क्षमता लागतात त्या माझ्याकडे ऑलरेडी आहेत. इथं माणूस या अस्थिरतेकडे बघताना काय करतो की त्या क्षमता माझ्याकडे नाहीयेत असं समजत असतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट या अस्थिरतेकडे बघताना कशी बघावी, तर ही जॉब जाणं ही मिणमिणती शक्यता आहे की दाट शक्यता आहे का अगदी 100% ही निश्चितता आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं जर समजा आपण बघितलं तरी सुद्धा आपला तणाव कमी व्हायची आपल्याला चान्स मिळू शकतो. आणि लोक काय करतात की सारखे धीर मागत बसतात, असे जे काय अस्थिर अवस्थेमध्ये जे काय असतात ना लोक, सारखं जाऊन मॅनेजरच्या पाया पडायच्या, साहेबांच्या पाया पडायच्या, उगीच हाजी करायचं, हे जे काय अति रिअश्युरन्स मागणं आहे ना, तर ते रिअश्युरन्स मागणं मग त्यांचं थांबतं. म्हणजे अत्यंत बोटचेप धोरण स्वीकारतात मंडळी, की ज्या वेळेला नोकरी जाणार का टिकणार ह्या अवस्थेमधली मंडळी असतात, मग ते स्वत्व विकून काम केल्यासारखं होतं, मग त्यातलं सगळं ते गंमत निघून जाते, आयुष्य स्वतः होऊन जातो. त्यामुळे हे सारखे लोकांच्याकडनं धीर मागणं, सारखा त्यांच्याकडनं रिअश्युरन्स मागणं हे बंद करायला पाहिजे. हे अशा पद्धतीनं जर समजा आपण ह्या अस्थिरतेकडे बघितलं तर मग आपल्याला ही जी टांगती तलवार आहे तर त्याला तोंड देता येऊ शकतं. अवघड असतं, नो डाऊट. म्हणजे निश्चितता असेल तर कोणाला नको असते, सगळ्यांनाच हवी असते. पण जर समजा आता आहेच टांगती तलवार, तर त्याच्याकडे ह्या थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं तर मग आपली पीस ऑफ माइंड, म्हणजे आपली मानसिक शांती आपल्या नियंत्रणामध्ये थोडीफार राहू शकते असं मला वाटतं.
1: पण जेव्हा आता एक महिन्याचा नोटीस पिरियड असतो, 3 महिन्यांचा नोटीस पिरियड असतो, अशा केसमध्ये वेळ मिळतो कामगाराला की दुसरीकडे आपण बघायचं आहे, हे एक दिवस होणार आहे, ही तेव्हा निश्चितता असते की आपला हा जॉब जाणार आहे. पण आता आयटी हबचा विचार करता एक मेल येतो आणि क्षणात सगळं संपतं.
0: बरोबर.
1: तर मग त्या केसमध्ये
0: आधीच हे असं होणार नाही ह्याची कोण गॅरंटी

0: गॅरंटी देणार आहे का आपल्याला? तर उद्या कितीही मालकांनी गॅरंटी दिली की नाही तुला मी काढणार नाही, तुला काढणार नाही, असं दिवसभर जर समजा मालक त्याला कुरवाळ्यात सांगत बसले तरी संध्याकाळी घरी आल्यानंतर चुकून मालकांचाच जॉब गेला तर काय, असा प्रश्न शिल्लक राहतो. मग अशा वेळेला काय करावं की वर्स्ट केस सिनेरिओ जर समजा घडलाच, म्हणजे वाईटात वाईट जर समजा घडलाच, तर मग मी काय करेन ह्याचा प्लॅन बी तयार करून ठेवावा. आणि एक लक्षात ठेवावं की ब्रह्मदेवानं आपल्याला ज्यावेळेला जन्माला घातलं तर त्यावेळेला तुझं सगळं छानच होणार आहे असं काय प्रॉमिसरी नोटवरती त्यांना लिहून आपल्याला पाठवलेलं नाहीये. म्हणजे जी अनिश्चितता माझ्या आयुष्याच्या मागं तानपुरा म्हणून वाचते ती त्याच्या पण आयुष्याच्या मागं अनिश्चितता ही असणारच आहे. तर त्याचा लवकरात लवकर स्वीकार करावा आणि प्लॅन बी कायम तयार करून ठेवावेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला चुकून अचानकपणे मेल आला तर काय करावं याच्याकडे बघताय. तर म्हणून मग हे सगळे फायनान्शियल ॲडवायझर सांगतात की इमर्जन्सी फंड तयार करून ठेवा आणि तुमची स्किल्स अपलिफ्ट करत राहा कंटिन्युअस, म्हणजे तुमची कौशल्य कंटिन्युअस तुम्ही वाढवत राहा. तर ह्या गोष्टी आपल्याला सातत्यानं करत राहायलाच लागतं.
1: बरेच कामगार मदत मागण्यासाठी घाबरतात किंवा स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत, तर त्यामागचं कारण काय असू शकतं?
0: अगदी सोपं कारण आहे, हे शान के खिलाफ आहे, मर्द को कभी दर्द नाही होता. हेच कारण याच्या मागे असतं की मी एवढा कर्तृत्ववान पुरुष आहे आणि मला दुखतं हे मी मान्य कसं करू, आणि एस्पेशली माझ्या घरच्या लोकांच्या समोर किंवा मित्रांच्या समोर हे त्यांना भयंकर अपमानास्पद वाटते. म्हणून आपला समाज भावनांच्या भाषेमध्ये बोलतच नाही. आता गंमत आमच्याकडे आल्यानंतर सुद्धा ही जरी समजा व्यक्ती एकटी आलेली असली तरी ही व्यक्ती तक्रार सांगताना मला उदास वाटते म्हणून सांगतच नाही. ही व्यक्ती त्या उदासपणाचे शरीरावरती जे काही तात्पुरते पडसाद उमटत असतात तर ते मला लक्षण म्हणून सांगतात. म्हणजे आता उदासपणाच्या शरीरावरचे पडसाद म्हणजे काय, की ज्या वेळेला कुठल्याही भावनेचा शरीरावरती काहीतरी पडसाद उमटत असतो, म्हणजे कुत्र मागायला लागले की भीती वाटते आणि भीती वाटली की छातीत धडधडते, मग इथं ही व्यक्ती भीती वाटते म्हणून सांगायची माझ्या छातीत धडधडते म्हणून सांगते. उदासपणाचा शारीरिक प्रतिसाद काय असतो की सगळं शरीर थकून गेल्यासारखं वाटतं, म्हणजे मला थकवा खूप आलाय म्हणून सांगते, मला झोप लागत नाही म्हणून सांगते, माझी आतडी व्यवस्थित सकाळी काम नाही करत म्हणून सांगतात. पण ही सगळी उदासपणाचे शरीरावरचे तात्पुरते पडसाद असतात. आपल्या समाजाची शोकांतिका आहे, भारतीय समाजाची शोकांतिका आहे की भावनांच्या भाषेमध्ये आपण कधी कोण बोलतच नाही. इवन आपल्याकडं भावनांच्या बाबतीतल्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत तर ह्या व्यक्त करणं म्हणजे कमीपणाचं असं समजलं जातं. त्यामुळे मला उदास वाटतंय, मला घाबरल्यासारखं वाटतंय, मला सारखी चिंता वाटते, मला सतत काळजी लागून राहते. तर ह्या भावना माणसं सहजासहजी व्यक्त करत नाहीत. पण यांना माझं असं म्हणणं आहे की इथं लोकांनी मदत मागावी, कारण या जगामध्ये सगळ्यात चांगला गुण कुठला असेल तर मदत मागणं हा सगळ्यात मोठा चांगला गुण आहे. कारण एकट्यानं हे आयुष्य निभावणं हे निव्वळ अशक्य आहे. माणूस हा सोशल प्राणी, म्हणजे समाजात मिसळून राहणारा प्राणी आहे. याचा अर्थ असा की मी ज्यावेळेला इतरांच्या मदतीला जातो तर त्यावेळेला मला ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेला इतरांची मदत घेणं ह्याच्यामध्ये कमीपणा बिलकुल काही नाही आहे. तर त्याच्यामुळं आस्किंग फॉर हेल्प इज द बिगेस्ट व्हर्च्यू. त्यामुळं काही दुखलं खोपलं तर कोणाशी तरी बोला, घरच्या लोकांशी बोला, कोणीतरी मोठा चांगला आपल्या कंपनीमध्ये एखादा शहाणा कोणीतरी असा एक सिनियर कोणीतरी कामगार असतो किंवा कोणीतरी असा एक वाईज मॅन म्हणजे शहाणा माणूस असतो, गल्लीत असतात, भावकीत असतात, त्यांच्याशी बोला, डॉक्टर्स असतात, मानसोपचार तज्ञ असतात, त्यांच्याशी बोला. पण गो अँड आस्क फॉर द हेल्प, म्हणजे मदत मागा. मदत मागणं हा सगळ्यात चांगला सद्गुण आहे असं मी म्हणेन.
1: बरेचदा मानसोपचार तज्ञांकडे जाणं किंवा त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे असं सांगणं तर हे सुद्धा एक वेडेपणाचं लक्षण आहे. किंवा बोललं जात नाही त्याविषयी अगदी मुक्तपणे, तर त्यामागचं कारण
0: हे अगदी अगदी आता हे कसं आहे की फक्त पेशंटलाच होते असं नाही, हे मानसोपचार तज्ञ डॉक्टरना सुद्धा या कलंकाचा सामना करायला लागतं. त्यामुळे मी आकाशवाणीने खरंच आभार मानतो की मानसोपचार तज्ञांना तुम्ही इथं बोलवलेलं आहे. हे कसं आहे की मानसोपचार तज्ञाकडं फक्त वेडी झालेलीच माणसं येतात हा खूप जुना गैरसमज आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे वेगळे जे काही कप्पे असतात तर त्या मानसिक आरोग्याचे तीन मुख्य कप्पे कुठले असतात तर एक डेव्हलपमेंटचा म्हणजे विकासाचा कप्पा असतो, म्हणजे विकासाकरता मानसशास्त्र मदत करू शकतं. दुसरा असतो तो डेव्हलपमेंट नंतर डिस्ट्रेस, डिस्ट्रेस म्हणजे ताण, ताणतणाव कसे हँडल करायचे याच्याकरता मदत करू शकतो. आणि तिसरा कप्पा असतो डिसऑर्डर म्हणजे आजाराचा कप्पा, याच्याकरता मानसोपचारशास्त्र मदत करू शकतं. म्हणजे फक्त वेडेपणाचा आजार हा या एका मानसिक आरोग्य एक असं मोठं जर समजा एक कपाट आहे असं पकडलं तर त्यातला वेडेपणा हा कपाटातला एक अगदी छोटासा भाग आहे. तर हे मानसशास्त्र तुमचं जगणं हे उजळून टाकणारं शास्त्र आहे. ते तुम्हाला काही लेबल लावून किंवा कलंक लावून तुम्हाला असं कमी लेखणारं हे शास्त्र अजिबात नाही आहे. तर त्यामुळं मानसोपचार तज्ञाकडे फक्त वेडेच जातात

हा अत्यंत मोठा गैरसमज आहे. मानसशास्त्राचा उपयोग विकासाकरता करून घेता येतो आणि तणाव नियोजनाकरता पण करून घेता येतो. आणि दुर्दैवानं मानसिक आजार जर समजा झाले तर आजकाल मानसिक आजारांच्यावरची औषधं जी आहेत तर इतकी गुणकारी झालेली आहेत, म्हणजे मी 25 वर्षापूर्वी प्रॅक्टिस चालू केली तेव्हाची औषधं आणि आजची औषधं 2026 सालची औषधं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय. डॉक्टरचं सॅटिस्फॅक्शन कशात आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन, तर पेशंट बरा होणं ह्याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. 25 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की तीव्र मनोविकार जे ECT बरे होतात ते सोडले तर बाकी असे बरे होणारे कुठले आजारच नव्हते. 25 वर्षानंतर म्हणजे आज 2026 साली आजकाल अत्यंत हाताच्या बोटावरती मोजता येतील इतके कमी आता आजार असे शिल्लक राहिलेले आहेत की जे ठीक पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं बरे होत नाहीत. बहुतांश मानसिक आजार हे वेळेमध्ये ओळखले आणि व्यवस्थित पद्धतीनं उपचार केले तर एकतर ते चांगले कंट्रोल पण होतात आणि चांगले काबूमध्ये पण आणता येतात. तर त्यामुळे फक्त वेडेपणा आहे हे लोकांनी डोक्यातनं काढून टाकावं.

कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा तिसरा भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98508807001.
1: भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र सांगली प्रायोजित उद्योग जगत हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हाच कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 आम्ही पुन्हा प्रसारित करू. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 9:30 झाली आहेत. आता ऐकूया नाट्यधारा हा नाट्य संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला कल्याणी देशमुख यांनी गायलेलं मत्स्यगंधा या नाटकातलं वसंत कानेटकर यांचं नाट्यपद

रणदुंदू भी या नाटकातलं विनोद डिग्रजकर यांनी गायलेलं हे नाट्यपद आपण ऐकलं. नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: अगं पोरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो. आणि नको काय म्हणतेस
1: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
0: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
1: मग चालते की
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

0: मला ड्रग्स मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
2: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
2: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: नाट्यधारा या नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया संगीत मानापमान या नाटकातलं कुसुम शेंडे यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद.

याबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:03 होत आहेत. प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात पायगुण या चित्रपटातलं राम उगावकर यांचं हे गीत ऐकूया. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पायगुण या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली सुधीर मोघे यांची गीतरचना ऐकूया. आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आहे पुढचं पाऊल या चित्रपटातलं.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10 वाजता.

0: आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.61 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप वर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स एफ एम वाहिनीवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं चांदणी शिंपीत जा या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: घरकाम बागकाम साफसफाई खरेदी आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी
3: छोट्या छोट्या व्यवसायापासून

0: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागृत करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: घरकाम बागकाम साफसफाई खरेदी आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
3: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
2: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
3: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
2: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12:00
4: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण मध्यम लहरी 239.68 meters अर्थात 1251 kilohertz वर, FM बँड 100.6 megahertz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात. कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरात, जगदीश खेबुडकर यांचं संगीत, अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट माहेरची साडी.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी आत्मविश्वास या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

आत्मविश्वास या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम.

उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हे होतं कोयला या चित्रपटातलं कुमार सानू, प्रीती सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीत होतं राजेश रोशन यांचं.

हे होतं बॉर्डर या चित्रपटातलं. सोनू निगम, रूपकुमार राठोड आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत होतं अनु मलिक यांचं. श्रोते हो गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया हम तुम्हारे हे सनम या चित्रपटातलं सोनू निगम आणि सपना अवस्थी यांनी गायलेलं कार्तिक अवस्थी यांचं हे गीत. संगीत आहे बाली ब्रह्मभट यांचं.

हम तुम्हारे हे सनम या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय.

0: रिमझिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

वही आपको बदलती भी है। संकलन सच्चिदानंद आउटी, सहायक निदेशक राजभाषा आकाशवाणी पुणे विभाग। आज का शब्द आज की सूची हा कार्यक्रम आपण ऐकलात। यानंतर ऐकूया भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेली शांता शेळके यांची ही गीतरचना, संगीत सलील कुलकर्णी यांचं।

सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अपर्णा संत यांच्या आवाजात ही गीत रचना.

अपर्णा संत यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संजय उपाध्ये यांची गीतरचना आपण ऐकलीत. आणि आता भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया पल्लवी देशपांडे यांची गीतरचना देवकी पंडित यांच्या आवाजात. संगीत आहे नरेंद्र देशपांडे यांचं.

0: देवकी पंडित यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकत होता आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: थोड्याच वेळ

सोयरे वनचरे ही तुकोबा रायांची रचना ऐकली की आपल्या समोर उभी राहते ती हिरव्या कंच वृक्षवेलींनी नटलेली सजलेली आपली वसुंधरा. या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वन महोत्सव साजरा केला जातो. मित्रांनो, या झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या वन महोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे. चला तर या वन महोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनितानंद कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा इतर मैत्रिणींना माहीत नसावं, तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाहीये, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे आणि याची सुरुवात लेट 19th सेंचुरी 20th अर्ली सेंचुरी मध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेम मध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: ग्राउंड
1: आणि तेव्हा एकाच टीम मध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
0: बरं,
1: 11-12 मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षानंतर, म्हणजे 20th सेंचुरी मध्ये किंवा 19th सेंचुरी मध्ये याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला. तर हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायचे, तसंच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
0: बरं,
1: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात, म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं. आणि आता जो गेम झालेला हँडबॉलचा तो अजूनही इतका फास्ट आहे. नवीन मुला मुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप, म्हणजे युरोप कडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये पहिली जी टीम गेली 1971-72 ला, भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींची टीम पहिल्यांदा जेव्हा गेली चायनाला, तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत, ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे, त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा. याची मला नेहमी खंत राहील, कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही, कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे, नो डाऊट. मला जे सौभाग्य मला मिळालं, त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार
0: भारतातली. कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं. इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
1: बिलकुल बिलकुल. ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला, चान्स मिळाला, तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की, होऊ शकतं आता माझ्यानंतर बऱ्याच मुली झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप वे मध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते, तेव्हा माझ्या कॅप्टनशिप मध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
0: खूप छान, विजयी ठरलात तुम्ही.
1: बिलकुल.
0: तर अशा रीतीने हँडबॉल

0: कथा खेळ कशी सुरुवात झाली काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे. आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवणीत हे सांगा ना की काय या खेळाचे रुल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो.
1: आपण लहानपणापासून गदागदी कॅच कॅच खेळतो तसाच हा गेम आहे. फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो. म्हणजे आपले लहानपण जे गेम आहे जे आताच्या लोकांना नाही माहीत, पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोल पोस्ट मध्ये मारायचा ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणार असतो. आणि त्याला आपण डॉस देऊन त्याला न लागता त्या गोल पोस्ट मध्ये गेला पाहिजे म्हणजे गोल होईल.
0: बरं,
1: हा ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉल मध्ये आपण कॅच कॅच खेळतो, कॅच कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. याच्यामध्ये काही लिमिटेशन असतात प्रत्येक गेम मध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
0: बरं,
1: हा ड्रिबलिंग मध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बाउंडिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर म्हणजे टप्पे मारून, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे, टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
0: बरं,
1: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंदच्या आतमध्ये.
0: बरं,
1: म्हणजे बऱ्याचशा अशा ह्याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इतक्या फास्ट आहेत, म्हणजे टायमिंग वर खूप डिपेंड करतं. 3 सेकंदच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंदच्या आतमध्ये
0: करायचं.
1: नंतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
0: बरं,
1: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंग मध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉल मध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेप मध्ये तुम्हाला एअर मध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा घेतल्यानंतर एअर मध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
0: बरं,
1: हा तर हँडबॉलमध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आत्ता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्याआधी म्हणजे एप्रिलमध्ये आपल्या प्रबोधिनी जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मनकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामध्ये जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगले चांगले लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आत्ताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला.
0: किती फास्ट गेम झालेला आहे आणि तसंही हा गेम किती चपळायचा आहे.
1: खूप
0: तुम्ही सांगताय आणि ते लक्ष घेणं अवघड जात आहे. म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी
1: लागते.
0: आता आपण बघतोच आहे की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे. खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
1: खेळाची आवड तर मला आधीपासून, म्हणजे माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत म्हणजे बीडे गर्ल्स जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखली जाते, बीडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या आमच्या डोंगरे मॅडम, नंतर एनसीसी मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या, चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी, बस त्यावेळेला सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगला मिळतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो. हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे, जी एजिलिटी आहे म्हणजे जी चपळता आहे, जी फास्टनेस आहे, ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
0: बरं,
1: आणि म्हणजे मी तर म्हणून की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं, बसणं उठणं, त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं, म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला ज्याच्यामुळे मी ऍथलेटिक्स मध्ये पण करू शकली आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉल मध्ये झाला. स्पीड मध्ये म्हणा, ताकदीमध्ये म्हणा, डॉजिंग मध्ये म्हणा, भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली आणि खूप लगेच, म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी 10वीपर्यंत जिथे खो खो खेळली, 11वीमध्ये मी जीएस कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे, आम्ही माझी मैत्रीण वगैरे होतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला, माझं सिलेक्शन पण झालं.
0: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला.

0: त्यांना पाहिजे पाहिजे होता रे इतकी हायटेड पोरगी आहे, चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे, खूप जोरात बॉल मारते, कॅच पण खूप चांगला आहे, म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं, आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्समध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची. यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये, बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे दोन क्लब होते, तसे तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते. जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं माहीत, मला जेव्हा न्यायची तिथे मी जायची, खेळायची, आपला गेम दाखवायची. आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ऍडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेममुळे सगळ्यांनाच ऍडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
1: अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असेल.
0: कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर, म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे टचवूड, की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम, म्हणजे आमची महाराष्ट्राची आजही लोक, जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमची. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की लल्ली, म्हणजे माझा गेम खूप छान होता, खूप नॅचरल आहे, त्याच्यामुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.
1: तुम्ही तेवढी मेहनत घेतली,
0: मेहनत खूप
1: घेतली. काय खेळासाठी गुण लागतात, सराव लागतो, प्रॅक्टिस म्हणा जे तुमचा व्यायाम, खाणंपिणं, आहार तसा होता तुमचा, आणि तुम्ही ते करून दाखवला. आणि मुख्य म्हणजे पॅशन, खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंडमध्ये चमकला.
0: बिलकुल.
1: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात आणि विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
0: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळले मी 10वीपर्यंत. हँडबॉल मध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिली मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला. सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले, त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरळमध्ये होतं, तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळले, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालंय. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड, सिल्वर, म्हणजे इंटर झोन, नंतर वेस्ट झोन, नंतर ऑल इंडिया झोन. तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो, प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा मेडल्स घेतलेले,
1: सगळ्यात बक्षीस
0: त्याच्यामुळे. आणि प्रत्येक नॅशनल्स मध्ये आम्हाला मेडल, मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता आणि माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे, आता अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये ती श्याम मानवांसोबत काम करते. तर तिचा मला, ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती, तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती. पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात, तर तिचा गेम कमी राहिला, तिने आपल्याला ड्रॉप केलं आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे, ते पण सुद्धा इंटरनॅशनल, माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉल मध्ये चौघाची चौघी आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत. ते सुद्धा भारताचे म्हणजे कोच राहिलेले आहेत, मी सुद्धा कोच आहे. आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलवर मी भरपूर मेडल्स घेतलेले, म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स गेले आहेत.
1: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
0: बिलकुल.
1: तुमचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा.
0: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता, जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्स मध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीस मध्ये म्हणा, डिफेन्स मध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बरेच रेल्वेज मध्ये म्हणा, जसे सिलेक्शन होतात प्लेयर्स लोकांची चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनलचे पण बरेच काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन येतात, असं कळलं तर कसे लोक सेल्फ खेळतात. तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुलं मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्प मध्ये बोलवलं, तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता होता जशी कटोती होत राहते, आता आता 60 आहे, त्यानंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस, म्हणजे टूर आता आहे त्याच्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते, त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टाय. तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफी मध्ये झालं होतं, तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही

0: एकदाच आम्ही गेलो होतो खेळायला, तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता, कारण आम्ही आउटडोर म्हणून खेळून गेलो होतो. तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोर गेम मध्ये, इथे आम्हाला इनडोर गेम मध्ये जस्ट जेव्हा जे एन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता, तर मोजका 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला, कारण पहिल्यांदा मुलींची टीम चालली होती. तर तिथे आम्हाला फक्त इनडोर मध्ये, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळतं की इनडोर मध्ये गेम कधी खेळताना बॉलसाठी ते गम म्हणजे असं डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा, ते लावून ते खेळतात, जेणेकरून आपल्याला इनडोर मध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असं पण घाण होतो खेळता खेळता. तर हात आमच्या हातात आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करण्यात आल्या नसतील, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलेच मेडल घेण्यात आलं नाही आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
1: बरं,
0: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात, त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ 4-4 तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला. तिथे कॅम्प मध्ये 3-3 सेशनची आमची प्रॅक्टिस

0: आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
1: बरं,
0: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात, त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप, म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ चार चार तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला तिथे. कॅम्प मध्ये तीन तीन सेशनची आमची प्रॅक्टिस, पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला.
1: बरं,
0: म्हणजे खूप मेहनत करायची त्याच्यासाठी. मेहनत आणि त्या फॅसिलिटीज जे आता आताच्या लोकांना सगळ्यांनी मिळत आहे, जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपला भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्स मध्ये भरपूर पुढे येत आहे, तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्याच्यामुळे नॅचरल फॅसिलिटीज मिळालं की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच. आता तुम्ही जसं आता कॉमनवेल्थ आता एक झालेलं आहे, कितीतरी आपल्या ऍथलेटिक्सच्या मुलांनी किती चांगले मेडल्स आणि भले त्यांचे रेकॉर्ड पण त्यात काही काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केलेत, तर प्रत्येक गेम मध्ये डेव्हलपमेंट येत आहे. तर फॅसिलिटीज वाढतात, तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे मी घडाईकडे पाहत राहायचे किंवा गेम संपतो, कारण त्यांची स्पीड आमच्या हातात बॉल सुटून राहिले घामामुळे ते ग्रीप मध्येच येत नाही.
1: आणि प्रत्येक आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो काय कमतरता आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपल्या चांगल्या पद्धतीने करू शकतो, कसा बेस्ट देऊ शकतो, हे शिकूनच येत आपल्याला.
0: तिथनं आल्यानंतरच आम्ही जेव्हा आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना, तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्प मध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं, कशी मेहनत करून घ्यायची ते मी इथे येऊन करायची. आणि ते केल्यानंतर माझ्या क्लब मधली म्हणा ग्राउंडचे मुलं मुली म्हणा त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो. त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुलींनी बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत, त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे जे आता बॉलर्स मध्ये जॉब करते, ते सुद्धा इंटरनॅशनल छत्रपती अवॉर्ड आहे, अश्लेषा इंगोल आहे, प्रीती सुपारे आहेत आणि या उत्तम खेळाडू सगळ्या.
1: बरं,
0: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलवर नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत, कारण त्यांच्याशी मोजमाप होत राहते. या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट, स्टेट लेवलवर एवढे पॉईंट, नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट, यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मोजमाप मोजणी असते. ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं
1: सिलेक्ट केला जातो,
0: तो अवॉर्ड मिळतो.
1: बरोबर, लवनीत मॅम, आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, कसे खेळायचे बारकावे शिकवलेत?
0: प्लेअर मध्ये असताना कसं की आपल्या मनावर असं केवढी प्रॅक्टिस करायची काय करायची, पण जेव्हा कोच ही भूमिका जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ऍज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 मध्ये, तेव्हा शाळेची मुलं त्यांचे वर्ग त्याच्यात ते स्पोर्ट्सचे पिरियड त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांनी एवढं शिकवणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मग मी शाळा सुटल्यानंतर त्यांना मोजक्या पोरांना सिलेक्टेड पोरांना इंटरेस्टेड पोरांना मी घ्यायची आणि मग त्यांना मी आपली हँडबॉल सुरुवात केली. काही पॅरेंट्स मग ते अभ्यासाला घेऊन राहतात, मग त्यांना समजवणं की नाही आपला एक टाइमटेबल असतो, खेळायला जेवढा वेळ दिला तसाच अभ्यासाचा वेगवेगळा असतो, म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली.
1: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग, थोडंसं खेळाकडे लक्ष देणं, कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो, कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो, हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं.
0: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं.
1: बरोबर,
0: कारण हे मुलं म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा, प्रत्येक कॉलेज, इव्हन इंडियाच्या कोच मध्ये म्हणा, जितकी स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांची जेवढे फ्री राहत नाही ना तेवढे स्पोर्ट्स टीचर सोबत फ्री राहतो, कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभावतो कोचेस पेक्षा, कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते, त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याच्या घरी तो, कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात, आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो, ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात, टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात, इतर पॅरेंट्स लोक वेगळे, तर तो मध्ये असा गुंफलेला असतो. आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागत
1: त्यामुळे
0: त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं. मग त्याला सांग की नाही अगर आपने हर चीज में आप पढाई भी करो, अपने घर के काम भी करो, अपने माँ बाप की भी बात सुनो, टीचर्स की बात सुनो स्कूल में और अपने कोचेस की, और डिसिप्लिन में रहो, तो बोले कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं. तो असं जेव्हा त्यांना कळतं की आणि ते करून पाहतात ना, मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ, अरे देखो खेळता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है, ये तो पढ़ने में अच्छा मैडम, इसकी कोई प्रॉब्लम नहीं है. तो मग जेव्हा त्यांना कळतं की आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले, खुश होतात ते बिचारे. त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं नाही, ते उपाशी राहत का की नेहमी अपना काम हो गया, अपने को ये मिलने वाला है, अपने को ये बताया गया, अपने को परमिशन मिल गई है, कोई बात नहीं, आज दोन एक रोटी खाएंगे. तर ते प्रेमाचे भूकेले असतात
1: आणि टीचर्स आणि मुलांचं एक बॉन्डिंग
0: असतं,
1: सांभाळणे खूप गरज.

0: नहीं, कोच मेरे भगता कह रही है, कोच तो अपने को पढ़ाई के साथ खिलाता भी है, मारता भी है, डांटता भी है, और हेल्प भी करता है. जब मैं तो एक समझो लगता हूँ ना,
1: शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, अतिशय महत्वाचा हा पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता, ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: खूप खूप चांगला, की कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिव छत्र शिव शिवाजी महाराजांच्या वरती तो पुरस्कार. आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल, मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला, त्यांची तलवार
1: बरं
0: ते असं. तर विचार करा तुम्ही, जो मुकुट आम्हाला मिळालेला तो तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल, आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की एक विरांगण आहोत. खरंच झाशीची जी म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही वगैरे मध्ये बघितलेल्या पिक्चर मध्ये, तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत, विरांगण आहोत आपण, की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी. तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. खरंच मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी जे मुलं मुली खेळतात त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकारे अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना तेव्हा नक्कीच तो
1: खेळ दमदार होतो,
0: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
1: बरोबर. असं एखादा खेळ तुमचा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे, अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला, असा एखादा प्रसंग आठवतो?
0: मी जेव्हा खेळत होते तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं, जयपूरला नॅशनल सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला. म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली तेव्हा, आणि ती पेनॉल्टी मी लास्ट मी मारली होती आणि तो गोल झाला होता आणि तेव्हा आम्ही जिंकलो होतो. तो एक माझा क्षण की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टीमला एक मेडल मिळालं होतं आणि तो एक क्षण. आणि कॉमनवेल्थ मध्ये सुद्धा इंटरनॅशनल जेव्हा दिल्लीला माझ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा मला आम्हाला मेडल मिळालं होतं तेव्हा सुद्धा अशीच पेनॉल्टी मिळाली होती पण ती पेनॉल्टी मिस झाली होती, कारण इतकं ते टेन्शन आणि ते त्याच्यानंतर पुन्हा रिमॅच झाली होती, त्याच्यामध्ये मग आम्ही मात्र जिंकलो होतो. पण असा जेव्हा तो एक पूर्ण धुरा आपल्या अंगावर येते आपल्या खांद्यावर येते तेव्हा तो क्षण असा डगमगण्याचा, पण तेव्हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो जिंकतो आणि जो शिकतो तो आयुष्यामध्ये खूप वरती नाही.
1: बरोबर. आणि अगदी कमी वेळात तुम्हाला सगळं ते साध्य करायचं.
0: अशीच एक आमची डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धेला आमची मॅच होती. तर हँडबॉल मध्ये नियमामध्ये असं आहे की कमीत कमी पाच मुलं किंवा पाच स्टुडंट राहिले तरी तुम्ही मॅच खेळू शकता. आता एका टीम मध्ये सात खेळणं गरजेचं असतं, पण त्यावेळेला काय झालं होतं, आमच्या क्लबच्या फक्त पाच मुली सिलेक्ट झाल्या होत्या आणि बाकीच्या क्लबचे सात मुली, आणि त्या सातीच्या साती मुलींनी बायकॉट करून दिला होता. वर्धेला आमचे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट मॅचेस होत्या नागपूर डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तर आम्ही नागपूर डिस्ट्रिक्ट कडून गेलो होतो. तेव्हा आम्ही पुढच्या टीम मध्ये सात खेळाडू पूर्ण विथ गोलकीपर आणि आमच्या टीम मध्ये आम्ही फक्त पाच त्याच्यामध्ये गोलकीपर.
1: बरं.
0: तर आम्ही एक गोलकीपर आत्मा झाला तर आम्ही चार जण खेळतोय समोर, त्या चार आम्ही या पाच मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो, प्रत्येकाशी खेळलो, नाशिक पुणे मुंबई वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला सगळ्यांशी खेळलो, तिथून फायनलला पोहोचलो. आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी त्यांची होस्ट टीमला आम्ही पाच मुलींनी मिळून जिंकलेलो आहे. तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा जो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
1: बरोबर. इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळाअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: मला तर स्पोर्ट्स मध्ये आपल्या हँडबॉल मध्ये छत्रपती सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला, शिव छत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला, आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला, ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून मिळाला, जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळाला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं साईकडनं स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे. जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळी जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्या पीटी उषा वगैरे पण होती, तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि तिथे सुद्धा खूप मोठा मान आम्हाला राष्ट्रपती द्वारा देण्यात आला.
1: खूप छान. अर्थात सगळी तुमची मेहनत

0: आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते ते विद्यार्थीही चमकतात. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला. तर लवनीत मॅडम तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात कुठलं गीत?
1: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मुंड कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनु या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
2: नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरे तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपलीही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनु या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल चिमोटे, आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्व दिले जाते आणि जेव्हा घरात एखादं मुलं आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्ड मध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
3: बेसिकली तसं पाहिलं तर 8th ऑनवर्ड्स, म्हणजे जेव्हा मुलगा 8th असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या पर्सनॅलिटी अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला हवं. 8th हा राईट टाइम असतो. आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th ऑनवर्ड 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे एप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्या मधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात 5th ऑनवर्ड्स. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे 5th पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपण 8th ऑनवर्ड्स द्यायला पाहिजे.
2: अच्छा. मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंग कडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
3: बेसिकली हे नॅचरल आहे की कन्फ्युजन होणं हे एक नॅचरल प्रोसेस असते, की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता. आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प करू शकतं मुलाला त्याच्या करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, या सगळ्या पॅरामीटर्सचा, त्याचा एप्टिट्यूड हा कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरोबर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल, तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला MBA मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी MBA मार्केटिंग आपण करावं, तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी. आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
2: खरंच. तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबींचा विचार करायला हवा?
3: बेसिकली माझ्या हिशोबाने 5 पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे, की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरने असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉ मध्ये कोणी लॉयर्स असतात, दोघांकडे पण डिग्री असते, कोणी

0: लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये. त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर अॅडव्होकेट लेवल्सवर चालले जातात. त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले, त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतात. आणि काही अॅडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतो मी. दोघांकडे पण डिग्री आहे, मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं. त्यामुळे फर्स्ट थिंग इज परिस्थिती अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय? प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थ मध्ये रिसर्च असतो. डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिक मध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात. आणि की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्व्हॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्व्हॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्व्हॉल्ड असतं. मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा काही करत ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्स शिकायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, जसं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं. रिअलिस्टिक अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्ट्रीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली. पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाइन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाइन करायला पाहिजे. एक सायंटिफिक आहे. तर हा सला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे. कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे, कॉमर्स वाईट आहे किंवा असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कुठनं शिकताय त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये. आयआयटी मधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळं एक्सपोजर आहे, आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे झालं पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे ना कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रोस्पेक्ट त्याच्यामध्ये काय आहे करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षांमध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जॉब प्रोस्पेक्ट आहेत हे आपण गोष्टी बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट. मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी पालकांना पहिल्यापासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा एमबीबीएस करायचंय किंवा काही करायचंय, त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगला एमबीए करायचं आहे किंवा परदेशात शिक्षण घ्यायचंय तर काय पैसा लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे असतं. या 6 बाबी फार इम्पॉर्टंट आहे, ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
1: खरंच सर, सध्या एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय आणि मुलं सध्या एआयचा खूप अवलंबी सुद्धा करतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
0: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युअली पाहिलं तर आपल्याच्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते. ठीक आहे, तुमची तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा युज आहे. म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये युज आहे, कुठली डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये एआय रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण एआय तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एआयचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथे एआय रोल प्ले करत नाही आहे. पण असं नाहीये की एआय तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं आहे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे. तर एआय हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाहीये, कुठल्याही क्षेत्राचा डोमेनचं नॉलेज नाहीये, तोच व्यक्ती एआयचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. एआयला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या एआयकडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा एआय ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन

0: सी जी एम ई पी आहे 2020 मध्ये जी काही आपल्याला सांगितलंय की इंटर डिसिप्लिनरी किंवा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फेसिस केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही साईड बाय साईड ए आय बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे. किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाहीये, तुम्हाला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचा प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर ए आयला घाबरू नका, ए आयला एक्सेप्ट करून है ना त्याचा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट साठी उपयोग करू.
1: खरंच खूप छान. सर करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
0: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स 7-1 करिअर्स लोकांना माहिती आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की मी एमबीबीएस करावं डॉक्टर बनावं है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे एमबीबीएस डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी सीएस करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये यूपीएससी वगैरे सगळं त्याला करायचं आहे, एमबीए करायचंय, लॉ करायचंय. याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्स बद्दल माहिती नाहीये आणि 13,000 जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलंय की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
1: त्याला काय वाटतं,
0: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा एप्टिट्यूड त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस, लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या सगळ्या त्याच्यामुळेच आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि एक प्रोफेशनल आणि एक सायंटिफिक रित्या करिअर चूज केलं जात नाही. एक मध्ये सर्वे केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% ऑफ द स्टुडंट इन इंडिया यांना योग्य करिअर गायडन्स मिळतच नाही.
1: खरंच. सर पण जेव्हा विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर कोणतं निवडावं हा प्रश्न पडत असेल तर कौन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे का? तुमच्या अनुभवांवरून काय सांगणार, कारण तुम्ही एक करिअर कौन्सिलर म्हणून बरेच वर्ष काम करताय.
0: हो, माझा जसा तुम्हाला अनुभव सांगतो मी तुम्हाला, काही मुलांचे पण मला काही एक दोन शेअर करायला नक्की आवडेल. जसा माझाच मुलगा एक आहे, माझा मुलगा सोहम, वेगळ्या प्रकारचं त्याचं नेचर होतं, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल एबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रांचेस किंवा इंजिनिअरिंग कडे पाठवणं त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याच्या सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी आणि मग त्याच्या स्किल्स बघून त्याचं नेचर बघून, खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंग कडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस अँड इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे, किंवा त्याला मेजर बिझनेस मध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी 2 semesters वगैरे केल्या आणि त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी असते त्यांनी तेव्हा बिझनेस मध्ये मेजर घेतलं, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं आणि मग त्याच्यासोबत ए आय चे टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांचा पियर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं पण कसा बसा त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो फार असा डिप्रेस होतो की त्याला ते आवडायचंच नाही, हे माझा स्किलच नाहीये. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही कौन्सलिंग सेशन झाले काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर.
1: तर आणि खूप फोटोग्राफीमध्ये आवड होती,
0: त्याला फोटोग्राफीमध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला, जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो,
1: बरोबर,
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टर कडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटचं तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य घडवते आणि त्याच्यासाठी कौन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचने तुमच्या व्यक्तिमत्व, तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता, तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्यांनी हेल्प हे होईल.

0: हॅपीनेस आपल्या सोसायटीमधला वाढेल. आपल्याकडे चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील सगळीकडे, आणि डिप्रेशन सोसायटीमधलं कमी होईल.
1: हो खरंच आहे,
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का?
0: बिलकुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचं इमोशनल इक्यू तुमचा कसा आहे याचा पण फार मोठा रोल आहे, आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज कशा प्रकारचं त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कच मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाहीये. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंग त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं है ना, तर ते बघून शिकतात गोष्टींना. असं वेगळ्या वेगळ्या हे असतात ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल काय आहे किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय आहे, त्याची न्युमेरिकल अबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे, लॉजिकल अबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी अस्पेक्ट आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात. स्किल आयडेंटिफाय करणं, क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये, इंजिनिअरिंगला पाठवत आहे आणि तुम्ही हे बघतच नाही की न्यूमेरिकल अबिलिटी आणि मेकॅनिकल अबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे.
0: आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहे. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसेबिलिटीज काही मुलांना असतात सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार, मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे मुळात बरोबर नाहीये. याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेस प्लॅनिंग आपण समजा दिलं
1: तो जास्त शकतो
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सच सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे
1: खरंच. तर मैत्रिणींनो आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
0: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की रुख

0: मराठी छायाच्या गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. असर आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्त महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार म्हणजे?
1: हो, आपली सिस्टम अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टम मध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा किंवा मार्क त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं, तर मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमची स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल. सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, ज्याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
0: अच्छा,
1: हा, त्या स्ट्रॅटेजीजने स्किलफुली समजा आपण प्लॅनिंग

0: काही पेपर्स दिले जेव्हा आमच्याकडे मुलं होतात तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्स मध्ये म्हणजे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलर, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे. पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाहीये, आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे की त्याचा अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचं नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्स मध्ये सोशल सर्व्हिस मध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तू करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की त्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन मिळतंय किंवा कुठल्या मॅनेजमेंट मध्ये मिळतंय, तुम्हाला मिडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेताय, पण समजा तुमच्यामधल्या लाईफ स्किल जास्त चांगल्या आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकते.
1: खरंच
0: तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.
1: खरंच सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कोणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला आयुष्यात. गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअरमध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
0: पहा, सचिन तेंडुलकर कधी बनला, जेव्हा का रमाकांत आचरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टम मध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं सगळं ते साध्य करू शकले.
1: बरोबर.
0: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो, तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो, तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही एखादं करिअर चूज केलं तर ते बरोबर आहे की नाही हे व्हॅलिड करू शकतो. ते अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
1: बरोबर
0: आहे ना. तर तसंच करिअरमध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्टअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळो याच्यासाठी, तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसा काम कराल किंवा मोठा बिझनेसमॅन कसा व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. ऑफकोर्स मेंटरचा रिप्लेसमेंट नाही आहे आज.
1: हो. आणि सर, भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयचं जे युग बघतो आहे तर काय असू शकतं?
0: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगले चांगले करिअर आहेत. जसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं. जसं मेकॅट्रॉनिक्स झालं की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रोबोटिक्स विथ एआय झालं.
1: अच्छा.
0: आज सगळं काही चायनाने तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट आणते. आजकाल रोबोटिक सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत, सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं की लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनवर पूर्ण वर्ल्ड चाललेलं आहे आज. तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्ड मध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं, असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेले आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करत आहे आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्डमध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अवेलेबलच नाहीये माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचं आहे, तर फक्त लिटिगेशन नाहीये.
1: बरोबर.
0: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्यूट रिझोल्युशन झालं, त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं. ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतकं वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला आता तुम्ही बाहेर आहात, युरोप

0: सिस्टम लॉ वेगळा असतो. तर असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्ट साठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉइंग खूप सुंदर असतं मुलाचं, मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क ड्रॉइंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू, तर 9वी नंतर सोडून दिलं कारण की 10वी होती, लक्षच नाही दिलं, मी हे सगळं करायचो काही करत नाही. तर डिझायनिंग करिअर जे आहेत, बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटेरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगवेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अव्हेलेबल आहे तुम्हाला, की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
1: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेज पाहिजे बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असला पाहिजे तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीचे रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या त्या मॅच होतात की नाही हे सगळ्यात पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी, फक्त डिग्रीच्या नावावर नाही झाला पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे, तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. रेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यास पूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
1: बरोबर सर. जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना?
0: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृशक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
1: खरंच
0: आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे, हे माझं खरोखरच म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी, म्हणून मी आज जे काही ते इथे घडलो. तर त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केले आहेत याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत, आणि मुलं असो किंवा मुली असो, मुलींमध्ये जास्त डायनामिझम आहे, मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत, लॉयल्टी जास्त आहे, त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग अबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत, तर त्यांना पण तुम्ही योग्य संधी दिला पाहिजे, हे माझं पहिलं सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंगने एक प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण नियर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत, तुमची त्यांच्या प्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू, असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे आज, सगळ्या वर्ल्ड मधली हायएस्ट युथ आपल्याकडे, पण ते मिसगाईडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली, जी मुलाला तर घडवते, कुटुंबाला पण घडवते, पण देशालाही घडवते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना योग्य करिअर मार्गदर्शनासाठी मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर काउन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही, गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी, त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं, खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे. आणि प्रॉपर एक ऍडवाइस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशन लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्या समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज युथ फोर्स मिळेल की ज्याने आपल्या देशाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल.
1: खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही, आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमुटे आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. इंद्रधनू या मालिके अंतर्गत मुकुल चिमुटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो, या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथे संपत

वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट यशोदा. चंद्रकांत खोत यांचं गीत आहे आणि दत्ता डावजेकर यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

0: शोधो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य

श्रोते हो चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या सहित सवाल माझा ऐका या चित्रपटातील जगदीश खेवडकर यांची रचना, वसंत पवार यांचं संगीत आहे.

कॅमेऱ्याला पडवाल आणि विनय कुमार यांनी लिहिलेलं बन्या बापू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. मुरलीधर गोडे यांची रचना होती आणि ऋषिराज यांचं संगीत होतं. श्रोतृ कार्यक्रमात आता ऐकूया सोबती या चित्रपटातील गीत आशा भोसल्यांच्यासह. गंगाधर महांबरे यांची रचना आहे आणि श्रीनिवास खळे यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया पारथ या चित्रपटातील गीत. चंद्रशेखर गाडगीळ यांची सुरत, मधुसूदन कलेलकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि दुपारी 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून संक्षेपित करत आहोत. आकाशवाणी मुंबई

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबीजी रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं करें, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशा प्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर चंद्रपूर पुणे कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारने घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून 1 महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव

चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा निवृत्तीनाथ निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती शेतघर क्षेत्रस्थ दुरुस्ती गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जत्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश परवतनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन परवतनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सर्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगा ब्लॉक देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक गुजरात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरांजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगाने सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमी.

आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते मिळविली. पहिल्या फेरीत विजयासाठी ठरविण्यात आलेला 211 मतांचा कोटा प्राप्त झाल्यानं पोटे यांना विजयी घोषित करण्यात आलं. अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान यातील 6 मते अवैध ठरविण्यात आली. विदर्भातील शिक्षण क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व शिक्षक चळवळीतील प्रभावी संघटक माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य बी टी देशमुख यांचं या महिन्यात निधन झालं. यांच्या निधनानं विदर्भाच्या शैक्षणिक सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून शिक्षक विद्यार्थी शिक्षणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला. प्राचार्य देशमुख यांचे नाव विदर्भातील शिक्षक चळवळीशी अतूटपणे जोडले गेले होते. शिक्षकांच्या सेवा अटी वेतन पदोन्नती निवृत्ती वेतन विद्यापीठ प्रशासनातील सुधारणा आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठविला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. प्रचंड गर्मी आणि उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 1 ते 30 जून दरम्यान अमरावती जिल्ह्यात 130.5 अंश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. ब गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजारने तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच 12 कर्मचाऱ्यांना लाल परी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरविण्यात आलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल प्रदूषण जंगलतोड तसंच जागतिक तापमान यांसारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाची या दिनाची संकल्पना होती. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण या दिवशी कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यानं पर्यटकांनी 30 जूनपर्यंत सफारीचा आनंद घेतला. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या आदेशानुसार 1 जुलैपासून सफारी बंद राहणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळी परिस्थितीमुळे 7 सफारी गेट बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाच्या स्थितीनुसार काही बफर झोन खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचे मान्य करत संबंधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेले नसल्याचंही स्पष्ट केलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा कुळके यांनी जिल्ह्याचा गतिमान विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचे असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती

0: खोडके यांनी शासनाला केली. आताचा आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनुने. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. शेतू दुपारचे 1:45 झाले. भावधारा सुवर्ण संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला प्रद्युम्न गद्रे यांनी गायलेलं बाबू बोरकर यांचं गीत.

संधी देशमुख यांच्या आसरात कंचन संगीत यांची रचना पण ऐकली. विश्वनाथ ओक यांनी गीताला संगीतबद्ध केलं होतं.

स्वतः या गीताबरोबरच भावभिना हा सुगमसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसारभारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतः नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया प्राग सिनेमा या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: कला संस्कृतीचा सखोल अभ्यास असणारं केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर चित्रपट क्षेत्रातल्या आपल्या अनुभवाच्या आधाराने विवेचन करू शकणारं जगभरातल्या अनेक कलापंडितांच्या आणि कलाकृतींच्या सान्निध्यात राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण खोपकर. अरुण खोपकरांनी लिहिलेलं पहिलंच पुस्तक होतं गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका. जे लिहिलं गेलं तेव्हा काळाच्या बरंच पुढे होतं. पाश्चात्य टर्मिनॉलॉजीचा विचार बाजूला ठेवून आपल्या भाषेत गुरुदत्त सारख्या लोकोत्तर कलावंताचा सिनेमा कसा समजून घ्यावा हे त्यांनी या पुस्तकात मांडलं. अनेक भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या पुस्तकाची बरोबरी मराठी चित्रपट समीक्षेत अजून झालेली नाही. या लेखनानंतर खोपकर चित्रपट निर्मितीत गुंतले आणि 2.5 दशकांहून अधिक काळ त्यांनी नवं काही लिहिलं नाही. पण गेल्या 10-12 वर्षात मात्र खोपकरांनी आपल्या लेखनातून मराठी पुस्तक विश्वात महत्वाची भर घातली आहे. प्राग सिनेमा हे त्यांचं सर्वात अलीकडलं पुस्तक. अनुनाद आणि कालकल्लोळ या कला विचाराचा मागोवा घेणाऱ्या त्रयीतला हा 3रा भाग. प्राग सिनेमाबद्दल थोडक्यात काही सांगणं तसं अवघड आहे. याचं एक कारण म्हणजे या संकल्पनेचा नवेपणा आणि ज्या विस्ताराने ती मांडली जाते तिचं आकलन मोजक्या शब्दात करून देण्यातलं आव्हान. तरीही त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे कारण माझ्या मते या प्रकारचं कला साहित्य वास्तुकला सिनेमा तत्वज्ञान यामधल्या विविध प्रवाहांचा परस्परांच्या संदर्भाने विचार करणारं पुस्तक आपल्याकडे बहुधा नाहीच. सिनेमा हे अनेक कलांचं मिश्रण आहे हे आपण ऐकलेलं असतं आणि चटकन विचार केला तर हे विधान सहज पटण्यासारखंही आहे. पण ते मान्य करताना आपण त्याचा अर्थ खरोखर किती समजून घेऊ शकतो आणि कलांमधला हा संबंध खरोखर किती खोलवर गेलाय हे आपण लक्षात घेत नाही. खोपकर आपल्या पुस्तकात हा संबंध उलगडून दाखवतात आणि अनेक उदाहरणांसह तो आपल्यापर्यंत पोहोचवतात. खोपकरांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटलंय की सिनेमाची पूर्वतयारी म्हणजेच प्राग सिनेमा. पण म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचंय? सिनेमाची निर्मिती जरी तांत्रिकदृष्ट्या 1895 साली झालेली असली तरी त्यातले अनेक घटक त्या आधीपासून अस्तित्वात होते. चित्रकलेमधून आलेला दृश्य विचार, लेणी आणि भित्ती चित्रांपासून साहित्यापर्यंत अनेक जागी आलेला कथनशैलीचा विचार अशा काही जागा आपल्याला कळण्याजोग्या आहेत. मात्र केवळ सिनेमाच्या निर्मितीचा पूर्व विचार किंवा सिनेमाच्या जन्मकथेचा माग इतकाच या पुस्तकाचा अवाका नाही. ही मूलतत्व स्वतंत्रपणे कोणत्या कला विचाराशी जोडलेली आहेत, तिथे त्यांचा विस्तार काय पद्धतीने होत गेला आणि सिनेमाशी त्याचं नातं कसं जोडता येऊ शकेल हे सारं या पुस्तकात दिसतं. उदाहरणार्थ रंग आणि चित्रपटाचा एक औषधत्व त्याचा एक घटक मानला तर हा रंग आपल्याला विविध कलांमध्ये विविध चित्रकारांच्या कामात स्थापत्यशास्त्रात संगीतात कसा भेटत गेला आणि अखेर चित्रपटात त्याचं स्थान काय याचा सखोल आढावा खोपकरांनी घेतलाय. विविध धर्मांच्या आणि संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या मंदिरांमधून रंगाचा प्रकाशाचा वापर कसा होतो, या स्थापत्याची मांडणी विशिष्ट पद्धतीने का करण्यात आली असावी हे ते उलगडून सांगतात. चित्रपटात वापरलेल्या कथनशैलीचा महाकाव्याशी असलेला संबंध ते विशद करू पाहतात. या सगळ्या उदाहरणांमधून आपल्यापर्यंत पोहोचते ती ही सिनेमा पलीकडल्या सिनेमाची कहाणी. असा सिनेमा जो आपल्या आजूबाजूला पसरलेला आहे, जो आपल्या आयुष्याशी संबंधित आहे, ज्याचा आपला पुरातन परिचय आहे, मात्र तो असल्याची जाणीव आपल्याला आजवर होऊ शकलेली नाही. प्राग सिनेमा आपल्याला ही जाणीव करून देतो आणि आपली दृष्टी कायमची बदलून टाकतो.
0: पुस्तक कालची आजची या मालेमध्ये प्राग सिनेमा याविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि आजबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला.

श्रोते हो, दुपारचे 2 वाजलेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात ऐकूया जनावरांना होणारा जंतांचा प्रादुर्भाव याविषयी माहिती. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पावसाळ्यामध्ये जनावरांना कुरणचा रव्यास उपलब्ध असल्यामुळे जंतांचा प्रादुर्भाव होतो. गोलकोंबीच्या जीवनचक्राचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल की निष्ठेद्वारे कोणावर पडलेली जंतांची अंडी अर्भक अवस्थेत विकसित होतात. त्यांच्या वाढीसाठी पावसाळी ऋतूमध्ये आर्द्रता आणि तापमान उपलब्ध असतं. म्हणून अर्भकांची योग्य वाढ होऊन ते गवताच्या पात्यावर नवबिंदूच्या सहाय्याने वास्तव्य करतात. असं गवत खाल्ल्यानंतर जंतांचा जनावरांना प्रादुर्भाव होतो. ज्या पडकावर मागील वर्षी जंतांची अंडी पडलेली आहेत ते पाऊस पडल्यानंतर विकसित होतात, त्यांचा प्रादुर्भाव होतो. पाऊस पडल्यानंतर नव्याने वाढत असलेलं गवत वासरे आणि शेळ्यामेंढ्यांनी खाल्ल्यानंतर हमखास जंतांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळा आणि हिवाळा ऋतूचा काही भाग जोपर्यंत गवत उपलब्ध आहे गवताच्या पात्यावर दवबिंदू साचतात तोपर्यंत जंतांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून गवत उपलब्ध असलेल्या पूर्ण कालावधीसाठी जंतनाशकाची मात्रा द्यावी लागते. जंतनाशक देण्याचे काही फायदे आहेत, त्यामध्ये गायीच्या दुग्धोत्पादनामध्ये 0.35 ते 0.60 म्हणजेच 350 ते 600 मिलीलिटर प्रतिदिन वाढ संभवते. एका वेतामध्ये साधारणपणे 170 ते 516 लिटर दूध वाढीची नोंद आहे. वजनामध्ये 18 ते 43 किलोने वाढ संभवते. गायीची कालवड 28 ते 68 दिवस अगोदर माजावर येते, त्यामुळे एवढ्या कालावधीचा दूध मिळण्याचा फायदा होतो. मेंढीमध्ये जंतामुळे 40% लोकर उत्पादन घटत. जंताचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती घटते, ते इतर आजारांना बळी पडू शकतात. प्रौढ जनावरांना विष्ठेद्वारे बाहेर टाकल्या जाणाऱ्या जंतांची अंडी संख्या घटते. पर्यायाने अशा पडकावर इतर जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो. आरोग्य, उत्पादन वाढ आणि पुनरुत्पादन यामध्ये फायदा संभवतो. जंतनाशकाची मात्रा देण्याचे वेळापत्रक ठरवण्याचं जे नियोजन आहे तर याच्यामध्ये जनावरांचं वय, पाऊस पडल्यास सुरुवात झाली तो दिनांक आणि गवताची उपलब्धता हे 3 घटक महत्वाचे ठरतात. गाय म्हैस यांच्यासाठी वासराचा वयोगट, प्रसूतीपूर्व आणि पश्चात तसंच कालवड माजावर येण्यापर्यंतचं वय यावेळेस जंतनाशकाची मात्रा देणं योग्य ठरतं. शेळी मेंढीच्या सर्व वयोगटात मात्रा देणं आवश्यक असतं. प्रथम पावसाचा दिनांक त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रथम मात्रा द्यावी. पावसाळा हिवाळ्याचा कालावधी जोपर्यंत कुरणावर चरण्यासाठी गवत उपलब्ध आहे तोपर्यंत दर 35 ते 40 दिवसांनी जंतनाशकाची मात्रा द्यावी. म्हणून पावसाळा ऋतूतील पहिला पाऊस यांचा दिनांक ते गवताची उपलब्धता हा शेवटचा दिवस ठरावा, या दरम्यान मात्रा द्यावी. म्हणून जंतनाशक देण्याचं वेळापत्रक हे प्रतिवर्ष पावसाचा दिनांक आणि ठिकाण यावर अवलंबून असतं. प्रत्येक ठिकाणासाठी ते वेगळं असतं, कारण प्रत्येक ठिकाणी त्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाऊस पडत असतो. गवताची उपलब्धता त्यावर अवलंबून असते. जनावरांना जंतापासून संरक्षण देण्यासाठी नियमितपणे किंवा ठराविक कालांतराने काही प्रसंगी जंतनाशकाची मात्रा दिली जाते, याला डिवर्मिंग म्हणतात. परंतु काही कारणानं काही जंतनाशकाच्या प्रतिकार शक्ती विकसित होते, म्हणजेच अल्बेंडाझोल या जंतनाशकाविरुद्ध ह्युमनकस कॉन्टोरेट्स जंतानं प्रतिकार शक्ती विकसित केली आहे असं आपण म्हणतो. नेहमी दिलेल्या अल्बेंडाझोलच्या मात्रेला दाद न देता ते प्रतिकार करतात, त्याला जंतनाशकांना प्रतिकार असं म्हणतात. हा प्रतिकार ते आपल्या जनुकीय पातळीवर घडवतात आणि पुढील पिढ्यांमध्ये देखील परावर्तित करतात. म्हणून असे जंतनाशक कायमस्वरूपी या जंतांच्या विरुद्ध निकामी ठरतं. पर्यायी एक चांगलं जंतनाशक कुचकामी ठरतं. म्हणूनच ही एक घातक प्रक्रिया असून यामध्ये अनेक कारणं सांगता येतील, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे हे मानवनिर्मित असतं आणि यासाठी अनेक चुका कारणीभूत ठरतात.

एक पटींनी आर्थिक नुकसान होतं, म्हणून हे टाळणं अतिशय आवश्यक आहे. जनावरांना होणारा जंतचा प्रादुर्भाव याविषयी माहिती आपण इथली वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेबसाईटवर प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍपची 598 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य आणि धनसंपदा.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आरोग्य आणि संपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण पीयूजी ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याचे जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो. या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधी कधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून जाते. याला आपण पीयूजे किंवा पेल्वी युरेटेड जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे पीयूजे ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामध्ये असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसे वेसिकल युरेटिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टीरियर युरेथ्रल वाल्व. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणे गरजेचं असते. पीयूजी ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतीही तक्रार नाही असंही असू शकते. यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चाललाय हे समजू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पीयूजेला ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20 ते 30% मुलांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचं यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीवर चर्चा करूया.
0: श्रोतेहो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम दिन संपदा हा कार्यक्रम आपण ऐकला. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशा ही आशा.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरुणी भक्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026, straight from the Miami Stadium, where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: क्या बोले बोले गाना तो छिल्ले जोपा से लाओ मंजी पीएमडी करना भी उत्सव ही आलो ही
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्री च्या क्षेत्रात नव्याने छेद घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे.

0: तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य का वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या सोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
2: आता आम्ही सांगू, मी काही इंजिनियर नाहीये किंवा आम्ही GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाहीये, पण मी MIT मध्ये एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ऍक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे. ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जर आपण जर वापर केलं त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010-2000 त्याच्या आधीच्या पिरियडला आपण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वन क्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झालाय की आपला ग्रीन कवर कमी झालाय किंवा आपल्या कुठला एरिया. म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटरची आहे तर आपण समजू शकतो कुठल्या पॅचला, म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्स ची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये, त्यातनं आपल्याला स्वॉट अनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठल्या केमिकल्सचा वापर होतोय तिथे किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक स्तोप जर सांगितलं तर गॅप अनालिसिस, हा एक गॅप अनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारच्या काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राइमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो ऑटोमॅटिकली ते काय करतात, आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ते एक प्रॉपर एक अनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू आपल्याला काम करायला.
1: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केली आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल मला सांगा.
2: हा, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया, म्हणजे जे मी म्हंटल आता नदी उगम ते संगम, आता संगम कुठे आहे, क्रीक एरिया, तर त्या क्रीक एरियात असतात आपले मँग्रोव्स कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना आपण त्याच्या नुसतं ते काय करतात की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाहीये जे आपल्याला जमिनीत दिसतात झाडं तसे नाहीयेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे छोटे रोपं असतात, ते काउंट होत नाही. दुसरं, त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात, म्हणजे जसं मायक्रोब्स आहे म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे किंवा क्रॅब्स आहेत, बायवाल्व्स आहेत, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्या कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं की किती मँग्रोव्स 20-50 वर्ष आधी होते आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाच्या गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे, हे सगळं आपल्याला या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो, कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाहीये. कारण हे काही 1-2 माणसाचं काम नाहीये, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
1: श्रोते, आजच्या भागात आपण इथेच थांबूया.

पिछले वेब्स ओटीटी प्लेटफॉर्म और न्यूज एंड एआईआर ऐप सहित पश्चिम 58 किलोमीटर से आकाशवाणी मुंबई के डीजी स्मिता रानी श्रुति होपड़े के तहत दोपहर से 2:30 बजे नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आजच्या कार्यक्रमात श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेक ऐकूया. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत बदरवा बरसे. द्रुत ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत घरी पलच्छीन. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूया श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ.

श्रद्धा जैन यांनी लिहिलेलं नाव मेघ आपण ऐकलं. त्यांना तबलासात केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुर यांची. श्रोते हो शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 598 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक संध्याकाळी 5:02 आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरुणी भट्टे.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: क्या बड़े-बड़े गाने के छल्ले जोपासे लाओ मंजी पीओडी करना रही उत्सुकी आ रही
2: कि हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने छेद घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेळ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार.

0: मराठी भाषा धोरणाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरांजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरांजी कार्डांचं वाटप करण्यात आलं तसंच जीरांजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जीरांजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जीरामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जीरामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हास्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा बनवण्याचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हास्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
2: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, नळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण

खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांवर मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं यासंबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालय, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शीळ गावाजवळ आज सकाळी 2 एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. T20 विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं कॅनिंग ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरू होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातच्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शिव धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाडगाव, घटप्रभा, सरफनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम मंदिराची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भरण्याचं काम वेगानं सुरू असून 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मध्यम लहरी 239.8 meters अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी अदिती जोशी. श्रोते हो, सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण स्वर्गय चित्रपटातील गीत ऐकलत. आवाज होता मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांचा. रचना होती समीर यांची. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

नमस्कार श्रोते हो, मी सयाजी शिंदे बोलतोय. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक युएफओ दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश युएफओ अज्ञात उडणाऱ्या वस्तू यांविषयी जनजागृती करणे आणि अवकाशातील जीवनाबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्सुकता निर्माण करणे हा आहे. या दिवशी युएफओशी संबंधित इतिहास, संशोधन आणि विविध घटनांवर चर्चा केली जाते. तसेच विश्वातील रहस्यांचा शोध घेण्यासाठी विज्ञान, खगोलशास्त्र आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते. हा दिवस अंधश्रद्धेपेक्षा जिज्ञासा, निरीक्षण आणि वैज्ञानिक विचारसरणीला महत्व देण्याचा संदेश देतो.

कोई मिल गया या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गीतासाठी आवाज होता उदित नारायण आणि अलका याग्निक यांचा. गीताची रचना होती इब्राहिम अश्क यांची आणि संगीत राजेश रोशन यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया इन्साफ की डगर या चित्रपटातील हे गीत. आणि या गीतासाठी एक विशेष गोष्ट म्हणजे आज जागतिक ट्यूटर दिन आहे आणि 2020 क्वालिफाईड ट्यूटर या संस्थेनं या दिवसाची सुरुवात केली. या दिवसाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या ट्यूटरांचा सन्मान करणे हा आहे. ट्यूटर विद्यार्थ्यांच्या शिकवण्यातल्या उणीवा भरून काढतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात आणि आजीवन शिक्षणाची प्रेरणा देतात. त्यांच्या समर्पित मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगती साधू शकतात. श्रोते हो, त्यामुळंच या दिवशी ट्यूटरच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तेव्हा कार्यक्रमात आपण ऐकूया या आशयाचं हे गाणं.

0: गंगा जमुना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतासाठी आवाज होता हेमंत कुमार आणि सहकारी यांचा. गीताची रचना होती शकील बदियानी यांची आणि संगीत नौशाद यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय.
1: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
2: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
1: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
2: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
1: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
2: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर,
2: FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

श्रोते हो, 2 जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा केला जातो। या दिवसाचा उद्देश क्रीडा पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा गौरव करणे आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हा आहे। क्रीडा पत्रकार विविध स्पर्धा, खेळाडूंची कामगिरी, विक्रम आणि महत्त्वाच्या घडामोडी

मोडी अचूक व निष्पक्षपणे जनतेपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या मेहनतीमुळे क्रीडाप्रेमींना देश विदेशातील क्रीडा विश्वाची माहिती अगदी वेळेवर मिळते. हा दिवस जबाबदार निष्पक्ष आणि गुणवत्तापूर्ण क्रीडा पत्रकारितेचे महत्व अधोरेखित करतो. श्रोते हो, कुस्ती या खेळाविषयीचं पुढचं गीत ऐकूयात.

श्रोते हो, आता आपण गीत ऐकलं. चित्रपट होता सुलतान, आवाज होता सुखविंदर सिंग आणि शदाब फरीदी यांचा, रचना होती इरशाद कामिल, संगीत होतं विशाल शेखर यांचं. श्रोते हो, आता कार्यक्रमात ऐकूयात शेवटचं गीत.

किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत राहुलदेव बर्मन यांचं. चित्रपट कटी पतंग. श्रोतहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतो. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. संध्याकाळचे 5:30 होतात. युववाणी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भूईला दान द्यावे, या नभाने या भूईला दान द्यावे आणि या माती तुम्ही चैतन्य गावे. या नभाने या भूईला दान द्यावे आणि या माती तुम्ही चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळाला चांदणे लखडू न जावे, जोंधळाला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खर तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात, म्हणूनच वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री के एम मुन्शी यांनी 1950 साली वन महोत्सवाची सुरुवात केली. वन महोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपाला

वावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वन महोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभा बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युव आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवळ ही मालिका रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवळ या मालेत मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितले का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरणात पसरलेली प्रसन्न शांतता, हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. यावेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाही तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधल्या संक्रमणाचा काळ. पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळी प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक भाव जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं. त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुर्याधनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव

होतो. अशा वेळी काही मोठे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिके अंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोरती सांगण्यासाठी आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
2: नमस्कार
1: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे?
2: माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं, नागपूरमध्ये झालेलं. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
1: मला सांग, साधारण आपल्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं MSc बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
2: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10 पैकी 9 मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्टमध्ये. मी पण BSc पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांचं हेच कारण असतं, जो दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून. ते माझं पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यानच आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं. आणि त्या पॅन्डेमिक मध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं. आणि माझ्या घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे बायोटेक.
1: आणि वेगळी अशी फील्ड आहे आणि आताही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
2: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं व्हायला नको होतं की पॅन्डेमिक लागलं, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलं की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे
1: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
2: करेक्ट.
1: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिलं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूयात. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात, म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच

0: वेगळे छंद असतात. तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
1: फिरणं जेवण मला पण आहे. पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी. हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणामुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येतं ते इथे का नाही करता येतं. तर शोधत तर मी नेहमीपासून होते. आणि जानेवारीच्या दरम्यान आयव्ह एंटरप्राईज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो. त्यांनी मला फोन केला एकदा की असं असं एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं. आणि त्या खूप सांगतच होत्या. म्हणून त्यांना म्हटलं मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. त्यावेळेला म्हणाले की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
0: अच्छा.
1: मी पहिलं तर त्यांना म्हणलं नाही माझं कायच वय हो, मी काय लिहिणार. आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हा होताच, पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिही तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता. म्हणजे जानेवारी 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल आणि फेब्रुवारी एंडला आम्हाला सबमिट करायचं होतं.
0: बापरे.
1: तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान अजून मांडला जाऊ शकतो. तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे. नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याचं ध्येयवाक्य आहे, आम्ही रोज म्हणतो ते, भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो और भारत को बनाओ. तर मी जुलै 2025 पासून पण यांच्यासोबत कार्यरत होतेच. तर ते भारत को मानो पण थोडं कठीण झालं आजच्या जनरेशन मध्ये. लोकांना पहिले एक्सेप्टच करायला वेळ लागतो की आपण किती चांगल्या देशात राहतो. आपण विसरून गेलो आपण काय होतो आधी. आपल्याकडलं शिक्षण केवढं चांगलं होतं, आपल्याकडे किती चांगली इंडस्ट्री होती, हे आपण सगळं विसरून आता फक्त बाहेर जायला पाहतोय. तर याच सगळ्या कॉन्टेक्स्ट वरती हे पुस्तक लिहिलं गेलं, रिबिल्डिंग भारत. आणि याचं एम हेच आहे की 14-15 वर्षाच्या वयात जर का हे पुस्तक वाचलं गेलं कुठल्या विद्यार्थ्याकडून, तर त्यांना ऍटलिस्ट एक आपण ओळख करून घ्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी बरंच सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मीन आहे. याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी. हा त्याचा मागचा हेतू.
0: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेलं आहेस तर तुला कसं वाचन लिखाण तुला याची आवड आहे का?
1: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची आवड आहे का. वाचायला मला खूप आवडतं.
0: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींची अवेअरनेस म्हणा आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकांमध्ये एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे काही पार्ट त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
1: पुस्तकाचं मेन 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे याला इंट्रोड्यूस केलं, याची खोली जाणून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास एखाद्याने घरच्या मुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं, सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते, पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूच्या 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मी बोलणं वळण नाही बरेच वर्ष, कळणार नाही कुठे आहे काय. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळा वापस येणार, इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025, जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मित्रमैत्रिणी कित्येक बाहेर, ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझा ना मास्टर्सचं युएसला होतं, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिॲक्शन असते की अरे वा कॉन्ग्रॅट्स, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता आता तिथेच. हे खूप कॉमन झालं. आम्ही विसरून गेलो आहे की आपण का थांबायचो इकडे, तो डिसिजन किती कनेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा. तर फर्स्ट पार्ट मध्ये हा प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे, त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिव्ह अप करतात, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे एनआरआय एक गोष्ट आहे आणि मग

0: असं जे पीआयओ म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतली, बरोबर, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसतं तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचं नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आहे आणि खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे तो आहे आपुलकी कशी निर्माण करते. कारण देशाबाहेर जे लोक असतात ते फक्त आई वडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आई वडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आई वडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असतं, त्यांची काळजी असते. ती काळजी ही फक्त आई वडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझे घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, की आपुलकी कशी निर्माण करता येईल, कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे आपण त्याच्यासाठी वापस होतो, त्याच्यासाठी काम करतो,
1: बरोबर.
0: तर ती आपुलकी निर्माण करणं आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे, माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा, आई वडील आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे मनमोहनजी, सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात. मी काय, माझी बहीण काय, आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं, हा आम्ही मोठ्याने सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळणार नाही की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे, ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते, या सीझन मध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला ते उगवत का खाल्लं पाहिजे, तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणापासून सांगितलं नाही. म्हणून मी आणि ताई मी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण नीट सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला, तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का, तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे गोष्टी इम्प्रूव्ह करेल, याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
1: तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर याच्यामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती आणि बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
0: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ऍज गुड ऍज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचं होतं, त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आय व्ही एंटरप्राईजला मी स्पेशल मेन्शन करेल नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं, कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाइम टू टाइम खूप एनकरेज केलं आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेल्या आहेत, त्यांच्या घरचे बरेच लोक बाहेर राहून आले आहेत. आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं, तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेली आहेत. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की खूप बायस्ड पुस्तक होत होतं, की नाही लोक चाललेच आहे चाललेच आहे चालले. माझे मित्रमैत्रिणी जे वर्ड वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की अरे असं एकच बाजूने म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्या मुलाने पुष्कळ बदललेलं आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर, आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारण असतं असं पण येत आहेत वापस. असं झालं की मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
1: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव स्थिती काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: एका बाजूला झुकून हे दिलेलं, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
1: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशो मध्ये लोक चालले आहेत बाहेर, बरोबर, आणि ते बाहेर किती जात आहेत, तिथले कोणी कोण किती वापस येत आहे, आणि आपण एरावाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले, किती लोक आले, त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहे.
0: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ द सक्सेसफुल नावाचं.
1: अच्छा.
0: त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला, कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट तुम्ही आता म्हणलात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्ज ऑफ मायग्रेशन असं त्यांना म्हणतात,
1: बरोबर,
0: तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन आहे, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
1: अच्छा. तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं आहे तर याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचा काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
0: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टरवरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून म्हणलंय, असं अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव तर करून होतं, टोचल्या प्रॉब्लेमची जाणीव.

0: काही म्हटलं की आम्ही आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे बघ, तेव्हा त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार आम्ही तर कधी विचारच नाही केलं की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. तर एक एक जण म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरीबडी हु लिव्ह इंडिया माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस. म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या, आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो ना सारे जहाज अच्छा हिंदुस्तान हमारा, पुढली लाईन काय हम बुलबुल है इसकी ये गुलसेता हमारा, गुलसेता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी. बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिले कोण जातो? बुलबुल. तर आपण चुकीच आहे, आपण नको म्हणायला मग असं. तर या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतो, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी. खूप सुंदर गाणं सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्म जनी येते शेते मुली, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच स्मरण पाहणार तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य अशी माझी जन्मभूमी. त्या गाण्यावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं की विचार करायला हवं. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, माझं पुस्तक संपल्या संपल्या ते गाणं ऐकायचं इम्पॅक्ट जो होता त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेस काँग्रेस म्हणत होते बाहेर जाताना, आता ते काँग्रेस म्हणत आधी विचार करतील. पण तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळव, ज्याला काहीच माहिती नाही त्यांनी वाचून मला सांगावं. तर कुणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझी पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं, कारण पुस्तक इज एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी वाचले.
1: बरोबर. असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्याने तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
0: थोडस. मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल. मी म्हटलं ना भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय, पण भारत को मानो भारत के बनू आणि भारत को बनावचं पुस्तक होईल त्या दिवशी मला समाधान मिळेल.
1: आता मला असं सांग, या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुला वाटतं का?
0: कमी पडते म्हणताना येणार, कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
1: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं. पण आताचे जे युथ आहेत म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे, तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी ऐकण्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना तो स्ट्रगल बघायला नाही लागलेला आहे असं पाहिलं तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का?
0: नक्कीच इथूनच क्रिएट होतो, कारण अजून त्यांना ती खोली कळाली नाही गोष्टींची, ती कळायला हवी. मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत, काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
1: म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे. अच्छा, आता मला सांग ही तुझ्या या रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
0: भारत को मानो आणि भारत के बनो बनाव या गोष्टींवरती जे लिहायचं, तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाव या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी म्हणजे अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केलाय. काही लोक असे असतील जे खरंच बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतात ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरा बाहेर जाणार नाही अशा काही लोकांना मी ओळखते, त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातील त्या पुस्तकात दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतल्या जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांचं प्रत्येक एका वरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानो मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानव की भारत काय होता आधी ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम हे होईल आहे या पुस्तकात जो प्रॉब्लेम आहे तो, आणि बनू आणि बनाव मध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
1: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझ्या पुस्तक लेखनाचा, तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल, कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझं या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः युथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस, तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्या हात वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरतेशेवटी असं सांग की तू युथ आहेस तर आता तू लेखिका सुद्धा आहे, तर आपल्या तू युथला तू काय

0: निर्देशन आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण का करतोय, नक्की का करतोय, कोणतरी सापडेल जो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं हे त्यांनी नक्की शोधून काढलं. कोणाला कोणाला प्रश्न विचारून मुख्यतः हे एक सजेशन राहिलं आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्याने इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
0: तर मित्रमैत्रिणींना आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक, जी एका पुस्तकाची लेखिका आहे. अतिशय कमी अशा वयात रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा, आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी आश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडी वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या युवावाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हनुमंत गोविंद पाटील आणि सहकारी यांनी गायलेलं एकतारी भजन. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हनुमंत गोविंद पाटील आणि सहकारी यांनी गायलेलं एक तरी भजन आपण ऐकलं. श्रोतहो, लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 6:20 होतात. दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: स्थानस्य केषुचित् भागेषु च अग्रे प्रवर्धितः। राष्ट्रिय राजधान्यां निम्नवृष्ट्या उष्ण आर्द्रस्थित्यां न्यूनता आगता। फीफा विश्वकप क्रीडायाम् अमेरिका देशः द्व्यधिक द्विसहस्रतम वर्षानन्तरं प्रथमवारं नॉकआउट चरणे विजयं पंजीकृतवान्। बोस्निया हर्जेगोविना देशौ 2-0 पराजितवान्। बेल्जियम देशः अपि सेनेगल देशस्य उपरि अतिरिक्त समयस्य विजयेन राउंड ऑफ 16 इत्यस्मिन् प्रविष्टवान् इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। श्रोतेहो, आता ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा।
2: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली। कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली। संपर्क 98 50 880 701।

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात ऐकूया कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा दुसरा भाग.

0: आर्थिक चिंता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे सुद्धा ताण येत असतो, तर तो ताण नेमका कसा हाताळायला हवा या कामगार वर्गाने सुद्धा आणि या आयटी सेक्टर मधल्या लोकांनी सुद्धा?
1: आता इथं आपण काय बोलतो की माझ्या नियंत्रणामध्ये काय आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर काय. माझ्या नियंत्रणामध्ये काय आहे तर ह्या परिस्थितींना कुठल्या नजरेनं मी पाहणार, हा चष्मा जो काय तर हा चष्मा त्या चष्म्याची काच बदलणं हे माझ्या हातामध्ये आहे. सर्वसाधारणपणे अशा अडचणी ज्या वेळेला माणसाला येतात तर त्यावेळेला माणसाच्या एक सर्वसाधारण तीन पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. त्यातली पहिली प्रतिक्रिया असते ही भीतीची प्रतिक्रिया असते की अरे बापरे आता कसं होणार. मग हा माणूस घाबरून जातो, हातपाय गाळून बसतो आणि मग देव किंवा बुवाबाजी किंवा भविष्य अशा या सगळ्या त्या नादाला लागतो की त्या पद्धतीनं तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. दुसरी एक कॅटेगरी असते तर ह्या कॅटेगरीमधली मंडळी म्हणतात मरू दे काय व्हायचं ते, मला काय माझं काम करणार, माझं संध्याकाळ येणार आणि आपल्याला भेटणारे जे श्रीकृष्ण असतात सल्ला देणारे ते दरवेळेला शहाणे असतात असं नाहीये. आपले बऱ्याचदा श्रीकृष्ण 90 मार्क 60 मार्क असे सल्ले देतात, त्यामुळे मग तो प्रश्न सुटायच्या वेळी तो आणखीनच वाढत जातो. म्हणजे मला समस्या आल्यानंतर मी माझी चोच वाळूत खुपसून बसलो आणि मला काय प्रॉब्लेम नाही असं म्हणत बसल्यासारखं झालं, यानं प्रश्न सुटत नाही किंवा आजचं मरण फक्त उद्यावरती ढकललं जातं. मग तिसरा पर्याय जो असतो तर तो यथायोग्य पर्याय असतो, तर तो पर्याय काय सांगतो की तो प्रयत्नवाद कर म्हणतो. म्हणजे तो प्रयत्नात राहा, म्हणजे यथाशक्ती यथामती

0: तुला जेवढं जमेल तेवढे तू प्रयत्न करत राहा. या प्रयत्न करण्याचा फायदा काय असतो की एकतर प्रश्न सुटायचे चान्सेस तरी वाढतात, किंवा प्रश्न जरी समजा सुटले नाही तरी त्या प्रयत्न करण्याच्या नादामध्ये माझं मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं. मी आता मी चला आता हा प्रश्न सोडवण्याकरता मी नवीन पर्याय काढून बघतो, उद्या तिसरा पर्याय काढून बघतो, उद्या पाचवा पर्याय काढून बघतो. मी प्रयत्नात राहिलो तर माझं मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं. मी हातपाय गाळले तर माझं मानसिक स्वास्थ्य आणि पर्यायानं घरच्या लोकांचं मानसिक स्वास्थ्य ढासळायला चालू होतं. तर त्यामुळे ज्या वेळेला असा काही प्रश्न समोर येईल तर त्यावेळेला प्रयत्न करणे, कल्पक पर्याय काढणे आणि प्रयत्नवादाची कास न सोडणे हा खरा पर्याय याच्यावरती असतो.
1: औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या अनिश्चिततेचं वातावरण आहे, अस्थिरता आहे, तर यामुळे सुद्धा कामगारांना असुरक्षित वाटू शकतं. म्हणजे कंपन्या बंद पडतायत, गॅस मिळत नाहीयेत, पगार होत नाहीयेत. तर कामगार आणि उद्योजक या दोघांच्याही दृष्टीने ही परिस्थिती कशी हाताळायला हवी?
0: हा तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. लोकांचं कसं असतं, म्हणजे फक्त आपल्याला कामगारच असं म्हणायचं नाही पण एकंदरीतच जनरली लोकांचं कसं असतंय की ही जी अनिश्चितता आहे तर ही अनिश्चितता अजिबात सहन होत नाही. लोक म्हणतात की एक वेळ जॉब गेला तरी चालेल, पण जाणार का नाही जाणार का नाही, म्हणजे जॉब राहणार का जाणार, ही जी टांगती तलवार आहे तर ती मला सहन होत नाही. तर त्यामुळे लोकांना कसं असतंय की निश्चितता हवी असते. बाबा गेली तर जाऊ दे एकदा, पण ती एकदा जाऊ दे तरी, असं लोकांचं म्हणणं असतं. ती अनिश्चितता कशी हँडल करायची ह्याचं अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं आपल्याकडे कोण ट्रेनिंगच देत नाही. तर याच्याकरता काय करायला लागतं, तर या अनिश्चिततेसोबत आपलं नातं कसं आहे हे आपल्याला तपासून बघायला पाहिजे. काय होणार हे माहिती नसेल तर मला शांत राहणं केवळ अशक्य, असा आपला जनरल आपला एक दृष्टिकोन असतो. म्हणजे मला सर्टन्टी हवी, मला निश्चितता हवी आणि मला थोडी सुद्धा अनिश्चितता सहनच होत नाही, असा आपला बहुतेक सगळ्यांचा दृष्टिकोन या अनिश्चिततेकडे बघण्याचा असतो. आणि मग त्याच्यामुळे ती बीइंग इन अ लिंबो असं म्हणतात. म्हणजे बीइंग इन अ लिंबो म्हणजे अधांतरी, त्रिशंकू, म्हणजे इकडं पण नाही तिकडं पण, नोकरी जाणार का टिकणार हे मला माहिती नाही. मग अशा वेळेला ती अनिश्चितता आपल्याला सहन होत नाही. कारण का, तर आपलं म्हणणं असं की मला नक्की काय ते सांग, काढणार तर काढणार म्हणून सांगा, मला दुसरं काहीतरी बघता येईल, किंवा ठेवणार तर ठेवणार म्हणून सांगा, म्हणजे शांतपणे मी रात्री झोपेन तरी, पण हे काढणार का नाही काढणार हे मला नकोय असं आपलं म्हणणं असतं. तर इथं आपल्याला ती आपली भूमिका कशी थोडीशी बदलायला लागती, या अनिश्चिततेसोबतचं आपलं नातं कसं ठेवायला पाहिजे, तर आपण म्हणताना असं म्हणायला पाहिजे की मला निश्चितता आवडते. म्हणजे मला निश्चितता आवडते पण ही अनिश्चितता जी आहे तर ती मी सहन करू शकतो आणि काय होईल त्याला मी तोंड देऊ शकतो. ही जर समजा भूमिका घेतली तर मग आपल्याला या त्रिशंकू अवस्थेमधली अस्थिरता जी आहे तर ती सहज सहन करता येऊ शकते. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये बाकीच्या अनेक क्षेत्रांच्या मध्ये आपण अनिश्चिततेचा सामना करतच असतो. म्हणजे उदाहरणं कुठली आपल्या रोजच्या जगण्यातली, तर फॉर एक्झाम्पल आपण ड्रायव्हिंगचं उदाहरण घेऊया. तर मी घरातनं निघालोय माझ्या कामावरती, हे निश्चित आहे का? तर हे अनिश्चित आहे. कोणीही वाटेतला ट्रकवाला किंवा दुसरा कोणीतरी येऊन मला धडकू शकतो का नाही, तर मग इथली अनिश्चितता मी मान्य करतो. मी ज्या वेळेला कुठेतरी पैसे गुंतवतो, मी बँकेमध्ये मी एवढी केली, तर ती बँक बुडणारच नाही याची 100% गॅरंटी आहेच का? तर नाही. पण तिथली रिस्क, तिथली अनिश्चितता मी स्वीकारलेली असतो. मी मुलं जन्माला घालतो आणि ती मुलं मी वाढवत असतो, ते ह्या पोराचं उद्या पुढे जाऊन काय होणार आहे मला माहिती असतं का? तर नाही. ते तर इथली अनिश्चितता मी मान्य केलेली असते. सगळ्याच अगदी सोपं उदाहरण म्हणजे मी लग्न करतो, तर हे सुखाचं होणार आहे का त्रासाचं होणार आहे हे आज कुठं मला माहिती असतं? पण यातली सुद्धा अनिश्चितता मी मान्य करतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला अनिश्चिततेसोबत जगायची सवय असते, परंतु ही जी काय आपली जी सवय आहे किंवा ही जी आपली प्रॅक्टिस आहे ना, तर ही आपण हे कामाच्या ठिकाणी आपण लावत नाही. बाकी सगळ्या गोष्टी अनिश्चित असून सुद्धा मी आनंदाने त्यातली गंमत मी घेतोय. तसंच मी कामाची जी काय अनिश्चितता आहे, जॉब सिक्युरिटीची जी अनिश्चितता आहे, तर त्याच्याकडे मी बघेन. आणि अनिश्चितच्या भीतीच्या माग अजून एक असा विचार असा असतो की ते जर समजा घडलं तर जी परिस्थिती निर्माण होईल तर ती त्याला मी तोंडच नाही देऊ शकणार. म्हणजे माझ्या कोपिंग कपॅसिटीवरती, कोपिंग कपॅसिटी म्हणजे तर एखादी अडचण आल्यानंतर त्याला जुळवून घेण्याची माझी काहीतरी क्षमता असते, तर ती माझ्याकडे नसणारच आहे असं आपल्याला वाटत असत. पण प्रत्यक्षामध्ये आपण शांत डोक्यानं बघितलं तर आत्तापर्यंत जगामध्ये अनंत लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या असतात, आपल्यासारखी सामान्य माणसं असतात, आणि त्यांनी त्यांना कसं तरी का होईना, रडत खडत का होईना, पण त्याला तोंड दिलेलं असतं. आपण सुद्धा तोंड देऊ शकतो. आपण यावेळेला काय करावं की आपण आपल्या भूतकाळाकडे बघावं आणि आपल्या आयुष्यामध्ये अनपेक्षितपणे आलेल्या अडचणी

0: तर आपण कसं तोंड दिलं होतं हे आपण बघावं. आणि यातनं आपल्याला काय कळतं की अरे अनपेक्षित अडचण आली तर त्याला तोंड देण्याकरता ज्या क्षमता लागतात त्या माझ्याकडे ऑलरेडी आहेत. इथं माणूस या अस्थिरतेकडे बघताना काय करतो की त्या क्षमता माझ्याकडे नाहीयेत असं समजत असतो. तिसरी महत्वाची गोष्ट या अस्थिरतेकडे बघताना कशी बघावी तर ही जॉब जाणं ही मिणमिणती शक्यता आहे की दाट शक्यता आहे का अगदी 100% ही निश्चितता आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं जर समजा आपण बघितलं तरी सुद्धा आपला तणाव कमी व्हायची आपल्याला चान्स मिळू शकतो. आणि लोक काय करतात की सारखे सारखे धीर मागत बसतात. असे जे काय अस्थिर अवस्थेमध्ये जे काय असतात ना लोक सारखं सारखं जाऊन मॅनेजरच्या पाया पडायचे, साहेबांच्या पाया पडायच्या, उगीच हाजी हाजी करायचं. हे जे काय अति रिअश्युरन्स मागणं आहे ना, तर ते रिअश्युरन्स मागणं मग त्यांचं थांबतं. म्हणजे अत्यंत बोटचेप धोरण स्वीकारतात मंडळी की ज्या वेळेला नोकरी जाणार का टिकणार ह्या अवस्थेमधली मंडळी असतात मग ते स्वत्व विकून काम केल्यासारखं होतं. मग त्यातलं सगळं ते गंमत निघून जाते, आयुष्य स्वतः होऊन जातो. त्यामुळे हे सारखे सारखे लोकांच्याकडनं धीर मागणं, सारखा सारखा त्यांच्याकडनं रिअश्युरन्स मागणं हे बंद करायला पाहिजे. हे अशा पद्धतीनं जर समजा आपण ह्या अस्थिरतेकडे बघितलं तर मग आपल्याला ही जी टांगती तलवार आहे तर त्याला तोंड देता येऊ शकतं. अवघड असतं नो डाऊट, म्हणजे निश्चितता असेल तर कोणाला नको असते, सगळ्यांनाच हवी असते. पण जर समजा आता आहेच टांगती तलवार तर त्याच्याकडे ह्या थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं तर मग आपली पीस ऑफ माइंड म्हणजे आपली मानसिक शांती आपल्या नियंत्रणामध्ये थोडीफार राहू शकते असं मला वाटतं.
1: पण जेव्हा आता एक महिन्याचा नोटीस पिरियड असतो, तीन महिन्यांचा नोटीस पिरियड असतो, अशा केसमध्ये वेळ मिळतो कामगाराला की दुसरीकडे आपण बघायचं आहे, हे एक दिवस होणार आहे ही तेव्हा निश्चितता असते की आपला हा जॉब जाणार आहे. पण आता आयटी हबचा विचार करता एक मेल येतो आणि क्षणात सगळं संपतं.
0: बरोबर.
1: तर मग त्या केसमध्ये
0: त्या केसमध्ये आधीच हे असं होणार नाही ह्याची कोण गॅरंटी देणार आहे का आपल्याला? तर उद्या कितीही मालकांनी गॅरंटी दिली की नाही तुला मी काढणार नाही, तुला काढणार नाही, असं दिवसभर जर समजा मालक त्याला कुरवाळत सांगत बसले तरी संध्याकाळी घरी आल्यानंतर चुकून मालकांचाच जॉब गेला तर काय, असा प्रश्न शिल्लक राहतो. मग अशा वेळेला काय करावं की वर्स्ट केस सिनेरिओ जर समजा घडलाच, म्हणजे वाईटात वाईट जर समजा घडलाच, तर मग मी काय करेन ह्याचा प्लॅन बी तयार करून ठेवावा. आणि एक लक्षात ठेवावं की ब्रह्मदेवानं आपल्याला ज्या वेळेला जन्माला घातलं तर त्यावेळेला तुझं सगळं छानच होणार आहे असं काय प्रॉमिसरी नोटवरती त्यांना लिहून आपल्याला पाठवलेलं नाहीये. म्हणजे जी अनिश्चितता माझ्या आयुष्याच्या मागं तानपुरा म्हणून वाचते ती त्याच्या पण आयुष्याच्या मागं अनिश्चितताही असणारच आहे. तर त्याचा लवकरात लवकर स्वीकार करावा आणि प्लॅन बी कायम तयार करून ठेवावेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला चुकून अचानकपणे मेल आला तर काय करावं याच्याकडे बघता येतो. म्हणून मग हे सगळे फायनान्शियल ॲडवायझर सांगतात की इमर्जन्सी फंड तयार करून ठेवा आणि तुमची स्किल्स अपलिफ्ट करत राहा कंटिन्युअस, म्हणजे तुमची कौशल्य कंटिन्युअस तुम्ही वाढवत राहा. तर ह्या गोष्टी आपल्याला सातत्यानं करत राहायलाच लागतं.
1: बरेच कामगार मदत मागण्यासाठी घाबरतात किंवा स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत, तर त्यामागचं कारण काय असू शकतं?
0: अगदी सोपं कारण आहे, हे शान के खिलाफ आहे, मर्द को कभी दर्द नाही होता. हेच कारण याच्या मागे असतं की मी एवढा कर्तृत्ववान पुरुष आहे आणि मला दुखतं हे मी मान्य कसं करू, आणि एस्पेशली माझ्या घरच्या लोकांच्या समोर किंवा मित्रांच्या समोर हे त्यांना भयंकर अपमानास्पद वाटते. म्हणून आपला समाज भावनांच्या भाषेमध्ये बोलतच नाही. आता गंमत आमच्याकडे आल्यानंतर सुद्धा ही जरी समजा व्यक्ती एकटी आलेली असली तरी ही व्यक्ती तक्रार सांगताना मला उदास वाटते म्हणून सांगतच नाही. ही व्यक्ती त्या उदासपणाचे शरीरावरती जे काय तात्पुरते पडसाद उमटत असतात तर ते मला लक्षण म्हणून सांगतात. म्हणजे आता उदासपणाच्या शरीरावरचे पडसाद म्हणजे काय की ज्या वेळेला कुठल्याही भावनेचा शरीरावरती काहीतरी पडसाद उमटत असतो, म्हणजे कुत्र मागायला आलं की भीती वाटते आणि भीती वाटली की छातीत धडधडते. मग इथं ही व्यक्ती भीती वाटते म्हणून सांगायची माझ्या छातीत धडधडते म्हणून सांगते. उदासपणाचा शारीरिक प्रतिसाद काय असतो की सगळे शरीर थकून गेल्यासारखं वाटतं, म्हणजे मला थकवा खूप आलाय म्हणून सांगते, मला झोप लागत नाही म्हणून सांगते, माझी आतडी व्यवस्थित सकाळी काम नाही करत म्हणून सांगतात. मग ही सगळी उदासपणाचे शरीरावरचे तात्पुरते पडसाद असतात. आपल्या समाजाची शोकांतिका आहे, भारतीय समाजाची शोकांतिका आहे की भावनांच्या भाषेमध्ये आपण कधी कोण बोलतच नाही. इवन आपल्याकडं भावनांच्या बाबतीतल्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत तर ह्या व्यक्त करणं म्हणजे कमीपणाचं असं समजलं जातं. त्यामुळे मला उदास वाटतंय, मला घाबरल्यासारखं वाटतंय, मला सारखी चिंता वाटते, मला सतत काळजी लागून राहते. तर ह्या भावना माणसं सहजासहजी व्यक्त करत नाहीत. पण यांना माझं असं म्हणणं आहे की इथं लोकांनी मदत मागावी, कारण या जगामध्ये सगळ्यात चांगला गुण कुठला असेल तर मदत मागणं हा सगळ्यात मोठा चांगला गुण आहे. कारण एकट्यानं हे आयुष्य निभावणं हे निव्वळ अशक्य आहे. माणूस हा सोशल प्राणी, म्हणजे समाजात

0: विसरून राहणारा प्राणी आहे. याचा अर्थ असा की मी ज्या वेळेला इतरांच्या मदतीला जातो तर त्यावेळेला मला ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला इतरांची मदत घेणं ह्याच्यामध्ये कमीपणा बिलकुल काही नाही आहे. तर त्याच्यामुळं आस्किंग फॉर हेल्प इज द बिगेस्ट व्हर्च्यू. त्यामुळं काही दुखलं खोपलं तर कोणाशी तरी बोला, घरच्या लोकांशी बोला, कोणीतरी मोठा चांगला आपल्या कंपनीमध्ये एखादा शहाणा कोणीतरी असा एक सिनियर कोणीतरी कामगार असतो किंवा कोणीतरी असा एक वाईज मॅन म्हणजे शहाणा माणूस असतो, गल्लीत असतात, भावकीत असतात, त्यांच्याशी बोला. डॉक्टर्स असतात, मानसोपचार तज्ञ असतात, त्यांच्याशी बोला. पण गो अँड आस्क फॉर द हेल्प म्हणजे मदत मागा. मदत मागणं हा सगळ्यात चांगला सद्गुण आहे असं मी म्हणेन.
1: बरेचदा मानसोपचार तज्ञांकडे जाणं किंवा त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे असं सांगणं तर हे सुद्धा एक वेडेपणाचं लक्षण आहे किंवा बोललं जात नाही त्याविषयी अगदी मुक्तपणे. तर त्यामागचं कारण
0: हे अगदी अगदी आता हे कसं आहे की फक्त पेशंटलाच होते असं नाही, हे मानसोपचार तज्ञ डॉक्टरना सुद्धा या कलंकाचा सामना करायला लागतो. त्यामुळे मी आकाशवाणीने खरंच आभार मानतो की मानसोपचार तज्ञांना तुम्ही इथं बोलवलेलं आहे. हे कसं आहे की मानसोपचार तज्ञाकडं फक्त वेडी झालेलीच माणसं येतात हा खूप जुना गैरसमज आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे वेगळे जे काही कप्पे असतात तर त्या मानसिक आरोग्याचे तीन मुख्य कप्पे कुठले असतात तर एक डेव्हलपमेंटचा म्हणजे विकासाचा कप्पा असतो, म्हणजे विकासाकरता मानसशास्त्र मदत करू शकतं. दुसरा असतो तो डेव्हलपमेंट नंतर डिस्ट्रेस, डिस्ट्रेस म्हणजे ताण, ताणतणाव कसे हँडल करायचे याच्याकरता मदत करू शकतो. आणि तिसरा कप्पा असतो डिसऑर्डर म्हणजे आजाराचा कप्पा, याच्याकरता मानसोपचारशास्त्र मदत करू शकतं. म्हणजे फक्त वेडेपणाचा आजार हा या एका मानसिक आरोग्य एक असं मोठं जर समजा एक कपाट आहे असं पकडलं तर त्यातला वेडेपणा हा कपाटातला एक अगदी छोटासा भाग आहे. तर हे मानसशास्त्र तुमचं जगणं हे उजळवून टाकणारं शास्त्र आहे. ते तुम्हाला काही लेबल लावून किंवा कलंक लावून तुम्हाला असं कमी लेखणारं हे शास्त्र अजिबात नाही आहे. तर त्यामुळं मानसोपचार तज्ञाकडे फक्त वेडेच जातात हा अत्यंत मोठा गैरसमज आहे. मानसशास्त्राचा उपयोग विकासाकरता करून घेता येतो आणि तणाव नियोजनाकरता करून घेता येतो. आणि दुर्दैवाने मानसिक आजार जर समजा झाले तर आजकाल मानसिक आजारांच्यावरची औषधं जी आहेत तर इतकी गुणकारी झालेली आहेत, म्हणजे मी 25 वर्षापूर्वी प्रॅक्टिस चालू केली तेव्हाची औषधं आणि आजची औषधं 2026 सालची औषधं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला. डॉक्टरचं सॅटिस्फॅक्शन कशात आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन, तर पेशंट बरा होणं ह्याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. 25 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की तीव्र मनोविकार जे ECT ने बरे होतात ते सोडले तर बाकी असे बरे होणारे कुठले आजारच नव्हते. 25 वर्षानंतर म्हणजे आज 2026 साली आजकाल अत्यंत हाताच्या बोटावरती मोजता येतील इतके कमी आता आजार असे शिल्लक राहिलेले आहेत की जे ठीक पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं बरे होत नाहीत. बहुतांश मानसिक आजार हे वेळेमध्ये ओळखले आणि व्यवस्थित पद्धतीनं उपचार केले तर एकतर ते चांगले कंट्रोल पण होतात आणि चांगले काबूमध्ये पण आणता येतात. तर त्यामुळं फक्त वेडेपणा आहे हे लोकांनी डोक्यातनं काढून टाकावं.

कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा तिसरा भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली संपर्क 98508807001
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम श्रोतेहो संध्याकाळचे 6:48 आणि 13 सेकंद झालेत आता जाणून घेऊया आजचे उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाविषयी ऐकूया कार्यक्रमाची रूपरेषा

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर संध्याकाळी 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. 7:15 मुंबई केंद्रावरून आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राचार्य मनोज माळी यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8 वाजता आपण ऐकाल एक गाणे ताजे तवाने. रात्री 8:15 गीत गझल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता सुगम आणि लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील सेमी फायनल क्रिकेट सामन्याचं वर्णन आपण दिल्ली केंद्रावरून ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं प्रसारण मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्झवर आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकणार आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

नमस्कार। उद्या 3 जुलै 2026 वार शुक्रवार आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल ठीक 5:50। सकाळी 6:05 गिर्वाणवाणी, यामध्ये अर्गला स्तोत्र आपण ऐकाल। स्वर आहे सतीश अगरकर यांचा। सकाळी 6:10 प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। सकाळी 6:40 कृषी वार्ता, यामध्ये मूग लागवड याविषयीची संकलित माहिती आपण ऐकाल। संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:10 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयीचं मार्गदर्शन आपण ऐकाल। तज्ज्ञ आहेत डॉक्टर भालचंद्र जयकर। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत। सकाळी 6:55 उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकाल। सकाळी 7:00 सुविचार आणि काही निवेदनं। सकाळी 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रमांच्या सोबतच आपण ऐकाल गाणी मनातली। सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी। 8:55 लखलख चंदेरी, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकाल। सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींचं आरोग्य आणि भवितव्य याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे

यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. स्वतः सकाळी 9:30 आणि रात्री 10:00 आपण ऐकाल आजचे पाहुणे. या कार्यक्रमात ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगली मधील निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर यांची खास मुलाखत. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:15 आपण ऐकाल गांधी वंदना. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 10:30. सकाळी 11:00 हिंदी चित्रपट संगीताचा खास कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 आपण ऐकाल भावधारा. श्रोतेहो दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आपण ऐकाल. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. दुपारी 1:40 अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी. संध्याकाळी 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये भावेश कोंठगले आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो संध्याकाळी 6:50 कार्यक्रमाची रूपरेषा प्रसारित होईल. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण. रात्री 8:15 कव्वाली हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाइट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो याशिवाय नेहमीच्या वेळी बातम्या प्रसारित होतील. ही होती आज तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा.

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता। सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली। पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरांजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषी मंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा, अर्धा एकर करा किंवा कोणा सातबारा करू नका, हा उद्देश आमचा नाहीये. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं तर यामधनं उद्देश आहे. शेतीची ओळख म्हणून नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळवून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकही महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमताने पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एक

0: मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जीरांजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायक संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषाधोरणाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारने घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले.
1: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोलसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. याप्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरांजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरांजी कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच जीरांजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रुपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथं महाराष्ट्र राज्य जनजाती

0: आपत्ती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकी नाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती, त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर ऋतू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहाय्यक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरांजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 8.1 meters अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी आदिती जोशी.

श्रोतेहो, जग ही रंगभूमी आहे असे म्हणणाऱ्या जगप्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांचे निस्सीम भक्त असलेले आपल्या दमदार अभिनयानं स्वतंत्र ठसा उमटवणारे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक मधुकर तोरणमल यांचा 2 जुलै हा स्मृती दिन. मधुकर तोरणमल यांना शालेय जीवनापासून नाटकात अभिनय करण्याची विशेष आवड होती. त्यांनी शालेय जीवनात हास्य चिंतामणी, कैलासवासी, ची वी जोशी यांचे प्रतिज्ञापूर्ती हे नाटक बसवलं आणि त्या नाटकाचं त्यांनी स्वतःच दिग्दर्शन केलं. त्याचप्रमाणे त्या नाटकात अभिनय देखील केला. हाच त्यांच्या नाटक कारकिर्दीचा श्री गणेश होता. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक नाट्य स्पर्धातून उत्स्फूर्त सहभाग घेतला. अहमदनगर महाविद्यालयात त्यांनी 10 वर्ष इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केलं. एक होता म्हातारा या नाटकात त्यांची बडी मामा या नावाची व्यक्तिरेखा अप्रतिम रंगवली. त्यावेळेपासूनच नाट्यसृष्टीत ते मामा या नावाने प्रसिद्ध झाले. नाटककार, दिग्दर्शक, प्राध्यापक, लेखक, अनुवादक, नाट्य निर्माता आणि अशा विविध अंगी व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. या सर्वातून त्यांना अभिनयाची खूप आवड होती. रंगभूमीवर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून अजरामर केल्या. तरुण तुर्क, म्हातारे अर्क यामधील रंगवलेले प्राध्यापक 12 हे इरसाल पात्र रसिकांच्या मनात आजही घर करून आहे. जाड बुवया, तीक्ष्ण पण भेदक नजर, खर्जातील टोकदार शब्दफेक, संवादातील कमालीची हुकूमत या त्यांच्या अभिनयाच्या फार मोठ्या जमेच्या बाजू होत्या. तोरणमलांनी गुड बाय डॉक्टर, जन्म गोष्ट जन्मांतरीची, चांदणे शिंपीत जाशी, बेईमान, चाफा बोलेना अशा ना

नाटकातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. संगीत मत्स्यगंधा या नाटकातील भीष्माची भूमिका अत्यंत लोकप्रिय ठरली. श्रोते हो, चित्रपटसृष्टीतही त्यांनी सशक्त अभिनयानं काम केले. सिंहासन, ज्योतिबाचं नवस, आपली माणसं, बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील त्यांचा अभिनय लोकांच्या स्मरणात आहे. रहस्यमय कथा सम्राज्ञी या इंग्रजी कादंबऱ्यांचा प्राध्यापक मधुकर तोरडमल यांनी उत्तम अनुवाद केला आहे. श्रोते हो, एक सृजनशील कल्पक प्रतिभा संपन्न रंगकर्मी मराठी भाषेतील अस्सल विनोदी संहिता लिहिणारा नाटककार यांची 2 जुलै ही हा स्मृती दिन, तेव्हा त्यांना विनम्र अभिवादन.

0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होतात. आता ऐकूया मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं आजचं विधिमंडळ.
1: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
2: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमताने मंजूर. शेती कामासाठी गाळ मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमताने मंजूर करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन कुक्कुटपालन मासेमारी दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमताने पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही. केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही. केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमा सारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ गावतळी शेततळी पाझर तलाव गाव नाले मनसुली नाले बंधारे मालगुजारी तलाव लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं खड्डे भरणं विहीर खणणं जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतभर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर

0: त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिश्नोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिश्नोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर यासंदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान अवतडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय महामार्ग 52 भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली. 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. सदस्य प्रकाश सोळंके, काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्रम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखन गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार,

राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची

अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी एका महिन्यात करण्यात येईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि नवबाराय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरमे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये
900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉ

0: लोकल कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्याकडून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे, वाचक स्वर रश्मी पाटकर यांचा. याबरोबरच आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मध्यमरी 239.8 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. यानंतर ऐकूयात माझं घर माझं शेत हा कार्यक्रम.

0: राम राम मंडळी, आज 2 जुलै 2026 वार गुरुवार, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राचार्य मनोज माळी यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आता खरीप हंगाम जवळ आलेला आहे आणि अर्थातच मान्सूनचं आगमन देखील अगदी तोंडावर येऊन ठेपलंय किंवा मान्सून चालू झालाय असं म्हटलं तर ते फारसं वागवं ठरणार नाही. अर्थातच आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांची आता धांदल चालू झालेली आहे की वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपल्या शेतामध्ये लावायची आणि त्यातून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवायचं हा मुख्य हेतू ठेवून शेतकरी आता विविध पिकांची लागवड करणार आहे. त्यातल्या त्यात हल्लीचा जर कल बघायचा झाला तर शेतकरी प्राधान्याने वेलवर्गीय भाजीपाल्याला प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतोय. खास करून कारली, दोडका, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कलिंगड, खरबूज, पडवळ इत्यादी पिकं या वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये मोडतात आणि यातून आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर अत्यंत चांगले असे लोह, पोटॅशियम, सोडियम तसंच फॉस्फरस इत्यादी विविध प्रकारचे घटक मोठ्या प्रमाणात मिळतात आणि परिणामी आपल्या या पिकांच्या द्वारे अ, ब, क यासारखे जीवनसत्व देखील आपल्याला मिळून जातात. त्यामुळे एकंदरीतच आरोग्याच्या दृष्टीने देखील ही पिकं आपल्याला खूप महत्वाची ठरतात. अशा या वेलवर्गीय भाजीपालाच्या लागवडीच्या तंत्रज्ञानाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत प्राचार्य डॉक्टर मनोज माळी, कृषी तंत्र विद्यालय कसबी डिग्रजचे. तर त्यांच्याकडून आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. माळी सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: माळी सर, आता आपण चर्चा करणार आहोत वेलवर्गीय भाजीपाल्याच्या संदर्भात आणि आता मान्सून देखील चालू झालेला आहे. हळूहळू शेतकऱ्यांची आता धांदळ उडालेली आहे की आता वेगवेगळ्या प्रकारची पिकं ते घेणार आहेत. तर अशा या दृष्टीतून त्यांना वेलवर्गीय भाजीपाला संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहात. तर आपण एकंदरीतच या पिकांच्या संदर्भात काय सांगाल?
3: शेतकरी बंधूंनो, आज आपण जर बघितलं भाजीपाला हा आहारातील एक प्रमुख घटक आहे. अशा भाजीपाला पिकामध्ये जर आपलं अधिक उत्पादनास हवं असेल, तसेच जमिनीचा पोत टिकून ठेवायचा असेल तर वेलवर्गीय भाजीपाला हे निश्चितच चांगले आहेत. तसेच त्याला कमी पाऊस लागतो आणि उष्ण हवामान देखील चांगले येतात. त्यांचा कालावधी देखील हा कमी आहे. जवळ 70-80 दिवसांनी ते पिकं संपतात आणि आज भाजीपाल्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकरी बंधू जेव्हा माल बाजारात नेतात त्याच ग्राहक जे स्वच्छ निरोगी दिसणारे कारले, गिलके, दोडके असतात त्याची पटकन खरेदी करतात. निश्चितच आपण यांच्या लागवडीचा विचार हा करायलाच हवा.
1: बरोबर सर. एकंदरीतच

0: लागवडीच्या दृष्टीतून विचार करायला झाला तर जमीन हे महत्वाचं घटक आपण मानला जातो. यासाठी जमिनीची निवड करायची झाली वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी तर ती कशी करायला पाहिजे आपण?
1: अगदी बरोबर. ज्यावेळेस आपण एखाद्या पीक निवडतो शेतकरी बंधूंनो, त्यावेळेस ते पिकाच्या योग्य वाढीसाठी म्हणजे उगवण असेल, शारीरिक वाढ असेल, पुढे जाऊन फुलकळी फळं येणं असेल आणि फळांची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं असेल तर अशा वेळेस आपण चांगली जमीन निवडावी. आता चांगली जमीन म्हणजे काय? तर ती जमीनमध्ये योग्य प्रकारे सेंद्रिय पदार्थ असावे, ती पोयटायुक्त गाळाची असावी आणि त्या ठिकाणून पाण्याचा निचरा होणारीही असावी. शेतकरी बंधूंनो, जमिनीचं ही निवड आपल्या जरी डोळ्याने दिसत असली तरी देखील आपण माती परीक्षण करून घ्यावं. जमिनीला देखील आरोग्य असतं. जमिनीचे डोळे म्हणजे काय? तर सामू. सामू हा 6.5 ते 7.5 असावा. जमिनीची जीभ म्हणजे विद्युत वाहकता. विद्युत वाहकता ही 1% कमी असावी. जमिनीची नाडी म्हणजे चुनखडीचं प्रमाण. चुनखडीचं प्रमाण हे 4% निश्चितच कमी असावं. चौथी बाब म्हणजे जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने जमिनीचं हृदयाचे ठोके, ते म्हणजेच आपण त्याला म्हणूया सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब देखील 0.6 ते 1% दरम्यान हा असावा. म्हणजे या ठिकाणी हे चारही घटक जुळून येतील, सामू, विद्युत वाहकता, चुनखडीचं प्रमाण आणि सेंद्रिय कर्ब, तर निश्चितच अशीच जमीन ही सफल होते. त्यातून येणारं पीक ही चांगलं येतं. हे झालं चांगल्या जमिनीविषयी. तसंच शेतकरी बंधूंनो, जे जमीन हलकी असते अशी हलकी जमीन आपण निवडू नये. कारण हलक्या जमिनीमध्ये केवळ शारीरिक वाढच होत असते, म्हणजे आपण त्याला म्हणूया शाखी वाढ होत असते. परिणामी फुलं उशिरा लागतात आणि साहजिकच उत्पादन देखील उशिरा मिळत असतं. तर अशा पद्धतीने आपण जमीन निवड ही करावी.
0: म्हणजे थोडक्यातच शेतकरी बांधवांनी जमीन निवड करताना योग्य तो अभ्यास करायला हवा आणि त्याद्वारे आपल्या जमिनीचं परीक्षण करून या जमिनीची निवड या पिकांसाठी केली पाहिजे.
1: निश्चित.
0: हवामानाच्या संदर्भात सांगायचं झालं तर वेलवर्गीय पिकांसाठी हवामान कसं पोषक ठरू शकतं?
1: हवामान देखील हा एक महत्वाचा घटक आहे. पिकाची उगवण होणे, पिकाची शारीरिक वाढ होणे, पुढे जाऊन पुनरावस्था म्हणजेच फुलं येणे, नर फुलं असतील, मादी फुलं असतील, मादी फुलांचं रूपांतर फळात होणं, या सगळ्या बाबी या हवामानाशी अनुकूल असतात. आता पावसाळ्यात कधी पाऊस पडतो, कधी पाऊस पडत नाही, कधी कधी खंड पडतो, साहजिकच उष्णता जाणवते. मग वेलवर्गीय पिकांना हे उष्ण आणि कोरडं हवामान मानवतं. फार थंड हवामान या पिकांना मानवत नाही. फार थंडीमुळे काय होतं तर रोगराई वाढते, साहजिकच बुरशीजन्य रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढत असतो. जी काही वेलवर्गीय पिकं आहेत, काकडी, गिलकी, दुडकी, आपण म्हणूया पडवळ, या सगळ्यांच्या वाढीसाठी 24 ते 30 अंश सेंटीग्रेड तापमान हे योग्य असतं. आपण त्याला एक अनुकूल तापमान म्हणतो किंवा एक आयडियल टेम्परेचर असं म्हणत असतो. जर काही वेळेस तापमान खूपच खाली गेलं, म्हणजे सूर्यनारायणाचं दर्शन झालं नाही, लागोपाठ 3-3 दिवस पाऊस आहे, मग अशा वेळेस थोडं बियांची उगवण वगैरे होत नाही. तसंच तापमान जरी 32 अंशाच्या वर गेलं तरी देखील मग पिकांची वाढ खुंटते. अशा वेळेस पिकांना जी काही वाढ होऊन पानं आलेली असतात त्या पानातून बाष्पीभवन जलद होत जातं आणि परिणामी वेलवर्गीय पिकांची वाढ खुंटत जाते. तर सामान्यपणे 24 ते 30 अंश सेंटीग्रेड तापमान या पिकांच्या योग्य वाढीसाठी एक आदर्श तापमान हे असतं.
0: आता तुम्ही सांगितलं की पिकांच्या वाढीसाठी आपल्याला जे तापमान हवं आहे ते योग्य पद्धतीचं असणं खूप गरजेचं आहे. पण तसं विचार करायला गेलं तर शेतकरी हे तिन्ही हंगामात वेलवर्गीय भाजीपाला घेत असतात, तर मुख्य भाजीपाल्याचा हंगाम कोणता?
1: हा, वेलवर्गीय भाजीपाल्यांचा मुख्य हंगाम हा आपला खरीपच आहे. कारण खरीपमध्ये वेळोवेळी पाऊस पडत असतो, मग साहजिकच अशा या दमदार पावसामध्ये त्यांना चांगली वाढ होत असते, फुलवराचं प्रमाण हे जास्त असतं आणि योग्य प्रमाणात जे काही नैसर्गिक आपण वातावरण म्हणतो ते साहजिकच खरीप हंगामात नैसर्गिकरित्या मिळत असतं. त्यामुळे असा हा हंगाम हा वेलवर्गीयांसाठी आदर्श हा मानला जातो. आणि जसं पुढे फळं लागतात तसतसं पावसाचा जोर कमी होत जातो, म्हणजे साहजिकच उष्णता वाढत जाते आणि वाढलेली उष्णता या वेलवर्गीयांच्या फळांच्या वाढीसाठी पोषक ठरते.
0: म्हणजे एकंदरीतच पोषक वातावरण खरीप हंगामातलं जे आहे याचा शेतकऱ्यांनी आपला हेतू साध्य करण्यासाठी पुरेपूर उपयोग केला पाहिजे. मला आता असं सांगा की हे जे आपण वेलवर्गीय भाजीपाला पिकं घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, अर्थात काकडी, दोडका, कारली, दुधी भोपळा आहे, तांबडी भोपळा आहे, कलिंगड असेल किंवा पडवळ असेल, या सगळ्या वेलवर्गीय भाजीपाल्यांच्या जाती काही आपण विशिष्ट प्रकारच्या घेतल्या पाहिजेत की ज्या प्रमाणित जाती आहेत त्या वापरल्या पाहिजेत, काय आपण याबद्दल काय सांगाल?
1: निश्चितच. शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपल्याला अधिक उत्पादन अपेक्षित असतं त्यावेळेस आपण सुधारित जातींचा वाण वापर हा करावा. सुधारित जाती म्हणजे काय? तर थोडक्यात सुधारित वाण, नवीन नवीन वाण. कारण ते वाण त्या त्या प्रयोगशाळेतील प्रक्षेत्रावर ते चाचपणी करून ते विकसित केलेले असतात. त्याच्यामध्ये रोग किडींना प्रतिकार करण्याची क्षमता असते, कमी पाण्यात अधिक उत्पादनाची क्षमता असते, किंवा काही हलक्या जमिनीत तग धरणारे वाण असतात, किंवा काही अधिक उत्पादन देणारे असतात, किंवा आपण सुरुवातीलाच म्हटलात

0: शास्त्रीयदृष्ट्या काही वाणी समृद्ध असतात, तर अशा पद्धतीने सुधारित वाणी वापरावे. तसं मी आपणास उदाहरण देऊ शकतो, काकडीधरमध्ये बघितलं तर हिमंगी, फुले शुभांगी, शीतल, फुले प्राची या जाती निवडाव्यात. दुधी भोपळामध्ये जर बघितलं तर सम्राट, वरत यांचा वापर शत्रिबंधन करावा. कारलीमध्ये फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी, फुले प्रियंका या जाती आहेत. कलिंगडमध्ये शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती. पडवळमध्ये फुले वैभव, कोकण श्वेता. तांबडा भोपळामध्ये अर्का चंदन, अर्का सूर्यमुखी इत्यादी या सुधारित जाती या भाजीपाला पिकांमध्ये मोडत असतात.
1: शेतकऱ्यांनी यापैकी योग्य त्या जातीची निवड करून आपलं भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं पाहिजे. आता लागवडीच्या पद्धतीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्याकडे प्रामुख्याने आळी पद्धत किंवा श्री पद्धतीद्वारे शेतकरी लागवड करतात. मात्र या लागवड करण्यापूर्वी त्यांनी जी काही जी बीज प्रक्रिया करायची आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे?
0: शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण बाजारातून बियाणं खरेदी करतो तर त्यावेळेस आपल्याला ते जमिनीत टाकण्यापूर्वी किंवा जमिनीत पेरणी करण्यापूर्वी त्याच्यावर आपण बीज प्रक्रिया करावी. थोडक्यात काय, तर आपण बीज प्रक्रिया करतो म्हणजे काय, तर बियाण्यावर संस्कार करतो. हे संस्कार करावेत. जमिनीमध्ये असंख्य प्रमाणात हानिकारक बुरशी असतात, उदाहरणार्थ पिथियम, फायटोप्थोरा अशी आपण नावं ऐकत असतो किंवा वाचत असतो. मग या बुरशी आपल्याला त्या डोळ्याने दिसत नाही, त्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा अवलंब करावा लागतो. मग या न दिसणाऱ्या बुरशी बियाण्यावर हल्ला करतात आणि बियाण्याचं म्हणजे जे उगवण क्षमता आहे ती नष्ट करतात, किंवा जरी आला तरी ते त्याला बाधित करतात. मग असं होऊ नये यासाठी आताच आपण म्हटल्याप्रमाणे त्याला बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रियेसाठी जी बाजारात मिळणारी बुरशीजन्य पावडर असतात किंवा आपण त्याला बुरशीनाशक म्हणूया, जसं की कॅप्टन असेल किंवा कार्बन डेंजिम ज्याला काही कंपन्यांनी बायोस्टिन म्हटले किंवा बेनगार्ड म्हटले, यांचा वापर करावा. जर हे देखील आपण औषध नाही मिळाले तर जैविक बुरशीनाशक, त्याला आपण ट्रायकोडर्मा म्हणतो, हे देखील आपण सर्वसाधारणपणे 2-3 औषधे 2-5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपण ते बियाण्यावरती म्हणजे टाकावं आणि बियाण्याला ते चोळून घ्यावं. अशा प्रकारे आपण ही बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर जेव्हा आपण लागवड करायची त्यावेळेस ते 24 तास पाण्यामध्ये भिजवून घ्यावे.
1: आता लागवडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण वेलींना जनरली आधार देतो किंवा त्या पद्धतीने बांबूंचा एखादा मंडप तयार करून त्या पद्धतीने त्याची लागवड केली जाते. मात्र जनरली आपण ज्यावेळी शेतामध्ये लागवड करत असतो त्यावेळी लागवडीचं जे काही अंतर आहे, म्हणजे बियाणं टोकताना आपण ते किती अंतरावर टोकलं पाहिजे आणि त्याद्वारे या वेलींची लागवड जी होणारी आहे ते आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने केली पाहिजे त्याबद्दल जरा मार्गदर्शन करा.
0: शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय पिकांचे जे बियांचा आपण जर आकार बघितला तर आकार हा मोठा असतो. आपण जर तुलना केली मिरची, कोबी, ते बिया खूप बारीक असतात आणि बिया बघितलं खूप जाड असतात. साहजिकच जेवढं बी मोठं तेवढं आपल्याला अंतर हे अधिक ठेवावं लागतं, कारण तो वेल वाढत जातो आणि जर आपण अंतर कमी ठेवलं तर ते वेल एकमेकांमध्ये मिसळतात, परिणामी सूक्ष्म वातावरण होतं आणि पुढे रोगराईला आमंत्रण मिळत असतं. आपण उदाहरण देऊ इच्छितो मी, काकडी असेल किंवा कारली असेल, दोडका असेल, यांचं जे सरी ते सरी आपण त्याला म्हणतो ओळ ते ओळ अंतर आहे हे 1-1.5 मीटर एवढं ठेवावं आणि त्यानंतर एका ओळीमध्ये किंवा एका सरीमध्ये ज्या काही आपण बिया टाकू त्या बियांमध्ये दुधी भोपळा, कारली, दोडका यांचं अंतर हे 1 मीटर असावं. थोडक्यात तर 1.5 मीटर बाय 1 मीटर, 1.5 मीटर अंतर झालं सरी ते सरी किंवा ओळ ते ओळ किंवा लाईन ते लाईन आणि एका ओळीमध्ये बिया टू बिया अंतर झालं हे 1 मीटर. किंवा आपण जर कलिंगडचा विचार करणार असाल तर कलिंगडचं लागवडीचं अंतर आहे 2 मीटर बाय 1/2 मीटर, किंवा खरबूजचं देखील 1.5 मीटर बाय 1 मीटर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 ओळींमध्ये अधिक अंतर हे ठेवावं लागतं. हे झालं लागवडीच्या अंतरविषयी. तसंच आता आपण विचारलं की बियाण्याचं देखील काही प्रमाण आहे का, तर निश्चितच सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे बियांचा आकार जेवढा मोठा तेवढं आपल्याला बियाण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी लागतं. मग अशावेळेस बघूया, आपण जर बघितलं काकडी, दुधी भोपळा, कारली किंवा दोडका यांचं सामान्यपणे 2-2.5 किलो बी प्रति हेक्टर एवढं लागतं. 2-2.5 किलो बी थोडक्यात आपल्याला 2.5 एकरात लागत असतं. तसंच कलिंगड, खरबूज याचं साधारणतः 1-1.5 किलो किंवा खरबूज मध्ये 1.5-2 किलो एवढं बियाणं हे 1 हेक्टर क्षेत्रासाठी लागत असतं.
1: म्हणजे अगदी बियाणं पण त्या मनाने कमी लागतं भाजीपाला पिकांच्या संदर्भात विचार करायचं झालं तर. फक्त शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं लागवड जी आहे ती एवढं अंतर ठेवून जर केली तर व्यवस्थितपणे होईल आणि आपल्याला जमीन जी आहे ती रोगराईपासून थोडीशी वाचली जाईल किंवा येणारे जे काही उत्पादन आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे घेता येईल. आता मला असं सांगा की ह्या जे काही आपली भाजीपाला पिकं आहेत त्यांच्यासाठी आपण खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे?
0: अगदी बरोबर. कुठलेही पीक जर आपण बघितलं, भाजीपाला सुद्धा, कडधान्य, तृणधान्य सुद्धा, त्यांच्या एक शरीराचा विकास हा ठरला असतो. उगवण कधी होईल,

0: उगवल्यानंतर आपण त्याला शिरा कधी येतील, आपण त्याला तार म्हणतो, किंवा शाकी वाढ कुठं थांबेल, पुढे फुल कळी केव्हा चालू होईल, त्याचं रूपांतर फळात केव्हा होईल, तर या सगळ्या बाबींसाठी पिकाला आवश्यक असणारी जी 16 अन्नद्रव्ये ती लागत असतात आणि ती अन्नद्रव्ये आपण खताच्या स्वरूपात देत असतो. म्हणूनच त्याला आपण म्हणतो खतांचं व्यवस्थापन हे कसं करावं. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण करून घ्यावे, जो घटक कमी असेल तो खतातून वाढून द्यावा, किंवा जो घटक आपल्या जमिनीमध्ये अधिक आहे, जमीन समृद्ध आहे, तो घटक खताच्या द्वारे कमी करावा. अशा पद्धतीने आपण हा खतांचा ताळमेळ हा घालावा, जेणेकरून आपल्याला उत्पादन खर्च कमी करता येईल, जमिनीचं आरोग्य अबाधित राखता येईल. आताच आपण विचारलं तर खतं काय द्यावेत, तर कुठल्याही पिकाला, भाजीपाला पिकांना, तर निश्चितच खतांचं व्यवस्थापन करताना, शेत जमीन तयार करताना किंवा सरीवरंभे तयार करताना 20 टन चांगलं कुजलेलं शेणखत हे द्यावं. आजच्या दिवसाने जरी शेणखत मिळत नसलं तरी त्याला पर्याय आहेत, गांडूळ खत आहे, इतर सेंद्रिय खतं असतात, त्याचा आपण अवलंब करावा. किंवा घर जीवामृत आहे, घरच्या घरी गायीचं जे शेण निघालं असतं त्याच्या 10% तरी मूत्र आलं तरी चालतं, आपण त्याला घर जीवामृत म्हणतो. यांचा अवलंब करावा हा एक आपण त्याला म्हणूयात की बाबा शेणखत म्हणून किंवा भरखत म्हणून, त्यामुळे जमिनीचे गुणधर्म अबाधित राहतात, टिकून राहतात, ते
1: वाढीस पण लागतो,
0: वाढीस पण लागतो, आणि त्यामुळे पिकाला कटकपणा येतो, रोग राहिला ते बळी पडत नाही, त्याला चकाकी असते, त्याची वाढ जोमदार असते. हे जरा शेणखताचा म्हणजे वाटा. रासायनिक खतामध्ये शेतकरी बंधूंनो 1 हेक्टर क्षेत्रासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे द्यावं. आता नत्रासाठी तुम्ही युरिया वापरू शकता, स्फुरदसाठी सिंगल सुपर फॉस्फेट आहे, पालाशसाठी आपण म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश, तर अशा पद्धतीने आपण त्या खतातले किती कंटेंट आहे त्यानुसार 100, 50, 50 नत्र, स्फुरद, पालाश हा डोस काढून द्यावा. शेतकरी बंधूंनो आता याचं देखील विभाजन असतं खतं देताना, सर्व खतं काही एकदम देऊन चालत नाही किंवा आपल्या मनाने देऊन चालत नाही. ज्यावेळेस तुम्ही लागवड करतात म्हणजेच बियांच्या टोकणीच्या अगोदर, त्यावेळेस निम्न नत्र, थोडक्यात 50 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद म्हणजेच 50 किलो स्फुरद आणि संपूर्ण पालाश म्हणजेच 50 किलो पालाश हा लागवडीच्या अगोदर शेत तयार करताना देऊन घ्यावा. त्यानंतर राहिलेला जो नत्र आहे तो बरोबर 1 महिन्याने द्यावं, कारण 1 महिन्याने शाकी वाढ सुरू होते आणि त्या शाकी वाढीमध्ये पेशींचं विभाजन चांगलं व्हावं यासाठी आपल्याला नत्राची गरजही असते. अशा पद्धतीने आपण रासायनिक खतांचं व्यवस्थापन करावं. त्याबरोबर आता बाजारात पाण्यात विरघळणारे खतं आलेत, आपण त्याला म्हणतो मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड 2. ग्रेड 2चा अर्थ असा होतो की ते पाण्यात सहजपणे विरघळतात. तर अशा मध्ये 19, 19, 19 किंवा इतर दुसरे काही डोसेस असतील त्यांचं देखील 15 दिवसांच्या अंतराने किंवा 10 दिवसांच्या अंतराने करू शकतो. म्हणजेच काय होतं, ज्यावेळेस उबदार वातावरण असतं त्यावेळेस जमिनीत ओलावा जर असेल तर मुळांची कार्यक्षमता थांबलेली असते, मुळा दिलेली खतं शोषून घेऊ शकत नाही, वाढ खुंटू नये यासाठी ही जी पाण्यात विरघळणारी खतं असतात जसे की 19, 19, 19 प्रति 5 ग्रॅम 1 लिटर पाणी अशी आपण जरी साधारणतः 2 ते 3 फवारण्या केल्या तरी देखील एक शाकी वाढ किंवा शारीरिक वाढ ही योग्य प्रमाणात होण्यास मदत होत असते.
1: बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी खतांचा वारंवार वापर करण्यापेक्षा पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य त्या प्रमाणात जर खतं दिली तर ते पिकांना उपलब्ध होतील आणि आपला अवास्तव होणारा जो खर्च आहे तो देखील कमी करता येईल. हे झालं आपल्या खत व्यवस्थापनासंदर्भातलं, मात्र पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल?
0: अच्छा, जर पुरेसा पावसामध्ये पडत गेला तर आपल्याला पाणी देण्याची गरज भासत नाही. तथापि जर पावसात खंड पडला, 5-6 दिवसात पाऊस नाही, तर आपण जमीन कशा प्रकारे आहे, हलकी आहे, मध्यम आहे की भारी आहे, यानुसार आपण पाण्याचं नियोजन हे करावं. साधारणतः जमीन हलकी असेल तर काय असतं, त्याच्यामध्ये हलकी जमीन पाणी धरू शकत नाही. का धरू शकत नाही, तर हलकी जमिनीमध्ये मातीचे जे कण असतात ते एकमेकांपासून लांब असतात, साहजिक असते पाणी धरू शकत नाही. मग त्याला पाणी देताना हे 3 ते 4 दिवसाच्या अंतराने द्यावं. मध्यम जमीन जर असेल म्हणजे थोडी हलकी आणि थोडी भारी, तर अशा वेळेस आपण 2 दिवसाचं अंतर वाढवावं, म्हणजे ते 5 ते 7 दिवसांच्या अंतराने द्यावं. आणि जमीन जर भारी कसदार काळी दिसत असेल, गर्द काळी असेल, तर आपण जिला म्हणतो भारी जमीन. तर हिला भारी का म्हणायचं, कारण याच्यामध्ये जे मातीचे 2 कण आहेत ते एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि ते कण तेवढ्याच ताकदीने पाणी धरून ठेवतात. अशा वेळेस जमिनीमध्ये पाणी हे सहज उपलब्ध असतं, पिकांना ते गरजेनुसार शोषण करत असतात मुळांद्वारे आणि ते मिळत असतं. अशा या भारी जमिनीत आपण 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी दिलं तरी हे चालत असतं. हे झालं पाण्याच्या पायांमधील. ते व्यतिरिक्त शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस वेलवर्गीय भाजीपाला पिकांना फुलं लागतात किंवा फुलांचं रूपांतर फळांमध्ये होत असतं, अशा फळांच्या अवस्थेमध्ये मात्र पाण्याचा ताण बसणार नाही याची आपण निश्चितच काळजी ही घ्यावी.
1: बरोबर.
0: कारण जर त्यावेळेस वापसा राहिला तर त्यावेळेस योग्य वापसा हा पिकाच्या वाढीला पुरेसा असतो. त्या वापसामध्येच ठरतं की या वेळेला किती फुलं येतील, त्याच्यातल्या मादी

0: किती राहील आणि मादी फुलाद्वारे जे फळ तयार होणार आहे त्याचा आकार त्याची लांबी हे त्यावेळेस ठरत असतं पेशी उभारण्याच्या वेळेस. फळ आल्यावर पाणी देऊन किंवा खत देऊन उपयोग होता हा नसतो. अशा वेळेस आपण हे व्यवस्थापन करणे फार फार गरजेचे असतं. काही शेतकरी बांधव आता आधुनिक सिंचन पद्धत जसं की ठिबक सिंचन अवलंबतात तो देखील वारंवार चालू ठेवू नये. साधारणतः तो प्रतिदिवस एक तास अशा पद्धतीने तो चालवावा. पावसाळ्यात जर खूप पाऊस पडला अचानक मोठा पाऊस आला तर पाणी साचून नर्सरीमध्ये ऑक्सिजन मिळाला नाही तर वेली मरतील नुकसान होईल. अशा वेळेस चर काढून द्यावा जेणेकरून मुळांच्या जवळ किंवा खोडाजवळ पाणी साचून राहणार नाही. तर अशा पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन हे करावं.
1: बरोबर सर. एकंदरीतच खत व्यवस्थापन झालं, पाणी व्यवस्थापन झालं, आता पिकाची वाढ जोरदार होते त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने गरज असते ती पीक संरक्षणाची. भाजीपाला पिकांचा जर विचार करायचा झाला तर याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो आणि त्यात पावसाळ्याचे दिवस असतात त्यामुळे हा रोग जास्त फैलण्याची देखील शक्यता असते. तर अशा संदर्भात आपण पीक संरक्षणाच्या दृष्टीतून कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
0: शेतकरी बंधूंनो, भाजीपाला पिकांमध्ये रोगापेक्षा किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. आता किडींमध्ये बघा, आपण सांगतो किडींचे तीन गट असतात. पहिला जो गट आहे आपण त्याला म्हणूया पानांच्या खाली राहून पानातील रस शोषणाऱ्या किडी, ज्याला आपण सकिंग पेस्ट म्हणतो. आता त्याच्यात कुठले कुठले येतात तर तुडतुडे, ज्याला आपण जॅसिड्स म्हणतो, मावा ज्याला आपण अपिड्स या नावाने संबोधतो, आणि पांढरी माशी म्हणजे थोडक्यात काय व्हाईट फ्लाय. हे तिन्ही जो किडींचा गट आहे आपण त्याला म्हणतो रस शोषणाऱ्या किडी. या किडी पानांच्या खाली राहून पानातील पेशी द्रव्य शोषून जातात. परिणामी पानं आकसतात, ती वेडी वाकडी होतात आणि अशी पानं त्यांचं जे अन्नद्रव्य तयार करण्याचं कार्य आहे ते थांबवतात. ते व्यतिरिक्त जसा पाऊस वाढत जाईल तसतशी आर्द्रता वाढते आणि या किडींच्या प्रजनन क्षमतेमध्ये वाढ होते आणि ते जागेवरच राहून रस शोषतात आणि त्यांच्या रस शोषणानंतर त्यांची विष्ठ ती पानावर टाकतात आणि त्या विष्ठावर काळपट रंगाची बुरशी वाढते. मग आपल्याला वाटतं किडी तर आहे तसं आहे रोग दिसतो, तर ते रोग नसून ते किडींची विष्ठामुळे वाढणारी बुरशी असते. हे झालं रस शोषणाऱ्या किडींचं नुकसानीचं स्वरूप. मग यांचं नियंत्रण कसं करावं? तर साधारणतः जी काही आंतरप्रवाही कीटकनाशक असतात, उदाहरणार्थ आपण म्हणूया इमिडाक्लोप्रिड आहे किंवा डायमेथोट आहे ज्याला आपण रोगर संबोधतो, किंवा इकॅलक्स आपण क्विनोलपास म्हणतो, यांची आपण फवारणी करू शकतो. तर इमिडाक्लोप्रिड बघितलं तर इमिडाक्लोप्रिडचं 0.7 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी म्हणजे थोडक्यात 1 ग्रॅमपेक्षा देखील कमी असं औषध घेऊन आपण फवारणी करू शकतो. किंवा थायमेथॉक्झॉन 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याचं देखील आपण रासायनिक फवारणी करू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण जर कळलं असेल या किडी काय करतात तर पानांच्या खाली राहून पानातील रस शोषतात. आता फळमाशी काय करते तर लहान असताना फळ काकडी असू द्या गिलकी असू द्या त्या फळांवर येऊन ती अंडी घालते. जसं वातावरण आर्द्रता वाढेल 4 दिवसांनी अंडी उपतात, अंडीतून बाहेर पडणारी अळी फळात छिद्र करून आत जाते. मग आपण म्हणतो शिराळ्यामध्ये अळी दिसली, गिलक्या घोसाळ्यामध्ये अळी आहे, काकडीमध्ये अळी आहे, तर हे फळमाशीमुळे होणारं नुकसान आहे. अशा वेळेस आपण या फळमाशींच्या नियंत्रणासाठी क्यूब लोर मिळतात बाजारात, किंवा मिथिलोजना जे सापळे मिळतात ते देखील एकरी 4 या प्रमाणात आपण त्या शेतातलं वापरू शकतो. पाणी खाणारे जे लाल भुंगे असतात ते काय करतात पाण्यामध्ये येऊन पानं ते खातात. साहजिकच पानं कापली गेल्याने वेळी वाकडी झाल्याने पानं अन्नद्रव्य तयार करू शकणार नाही, फुलं कमी लागतील, फळांचं उत्पादन कमी होईल. तर अशा वेळेस देखील आपण त्यांच्यासाठी एका भांड्यामध्ये रॉकेल मिश्रित पाणी टाकलं आणि त्या ठिकाणी जर ठेवलं तरी देखील ते त्याकडे आकर्षित होऊन ते मरून पडतात. किंवा रासायनिक मध्ये आता सांगितल्याप्रमाणे इमिडाक्लोप्रिड जे 10 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅमपेक्षा देखील कमी, थोडक्यात 0.7 ग्रॅम या एवढ्या प्रमाणात आपण गोंधळी फवारणीही करू शकतो. किंवा पानांवर काही प्रमाणात नागाळी आढळते. नागाळीची सगळ्यात ओळखणारी खूण म्हणजे पानांवर अशा वेळ्या वाकड्या ज्या रेषा असतात तर त्या रेषांमध्ये ती आळी असते, ती देखील आपल्याला डोळ्यांनी सहसा दिसत नाही. त्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा किंवा बिंगाचा वापर करावा लागतो. मग ती आळी काय करते, आतलं पाणी जर शिरा पोखरून टाकते म्हणजे पानाने तयार केलेलं अन्नद्रव्य खाली खोडा वाटे सहज राहत नाही आणि परिणामी फुलांचं प्रमाण देखील कमी लागतं. अशा वेळेस घरगुती आपण जे पर्याय असतात, निंबूवर देखील पानावर शिंप पडला तर तो कवडपणा आळीला जाणवेल, आळी तिथं तिचं कार्य करणार नाही. किंवा ॲबमॅक्टिन नावाचं जे रासायनिक औषध आहे ते देखील आपण 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन त्याच्या जरी 2 ते 3 फवारण्या केल्या तरी देखील आपण या नागाळीचं नियंत्रण करू शकतो. आणि काही प्रमाणात कोळी हा जो कीड असतो याची 2 प्रजाती आहेत, काळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे. तर या लाल रंगाचे कोळी देखील आपण जेव्हा शेतात फेरफटका मारतो तेव्हा आपल्याला ते सैरावर धावताना किंवा पानावर उडताना दिसत असतात. कोळींच्यासाठी देखील निंबूवर खत वापरू शकतो किंवा डायकोफॉल हे कोळीनाशक आहे, आपण त्याला अकेरी साईड असं संबोधतो. ते देखील 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून त्याची आपण जर फवारणी केली तर शेतकरी बंधूंनो निश्चितच आपण या रस शोषणाऱ्या किडी किंवा भुंगेरे किंवा फळमाशी किंवा लाल कोळी या विविध

0: किडींचं नियंत्रण करू शकतो.
1: म्हणजे एकंदरीत आपण अशा पद्धतीनं या वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर येणाऱ्या किडींचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकतो. मला आता असं सांगा की उत्पादनाच्या दृष्टीतून जर या वेलवर्गीय भाजीपाल्याकडे बघायचं झालं तर आपल्याला एकंदरीत किती उत्पादन मिळू शकतं?
0: शेतकरीबंधूंनो, आता आपण जो काही आपला आजचा संवाद ऐकला असेल, जमिनीचं आरोग्य, हवामान, सुधारित जाती, योग्य वेळी खतांचं पाण्याचं नियोजन किंवा आधार देणे, आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं पीक संरक्षण, याचं जर आपण शास्त्रशुद्ध दृष्टीने अवलंब केला तर निश्चितच आपल्याला या वेलवर्गींपासून भरघोस उत्पादनही मिळतं. त्यात आपण जर बघितलं तर काकडीपासून आपलं जवळजवळ 15 ते 20 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळतं. दुधी भोपळा असेल किंवा कलिंगड असेल यापासून 40 ते 50 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळतं. कारली मध्ये जवळजवळ 20 टन एवढे मिळतं. दुधी भोपळा देखील 50, खरबूज मध्ये 25 ते 30 टन प्रति हेक्टर एवढं उत्पादन हे चांगलं मिळत असतं. तर यासाठी आपण ठराविक शिफारस केलेलं अंतर आणि सगळ्या जर उत्पादन प्रक्रिया जे सूत्र असतात ती अवलंबली तर निश्चितच आपल्याला या पिकापासून चांगलं उत्पादन हमखास मिळतं.
1: म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांचा जो कल आहे आता की भाजीपाला पिकांकडे आणि त्याद्वारे उत्पादन मिळवण्याचा, तो या दृष्टीनं कुठेतरी वाढीस लागला असं मला वाटतंय. मला आता असं सांगा की या वेलवर्गीय भाजीपाल्यांचं जे काढणी व्यवस्थापन आहे किंवा काढणी पश्चात तंत्रज्ञान जे आहे ते आपण कशा पद्धतीने अवलंबलं पाहिजे?
0: निश्चितच फळांचं उत्पादन घेऊन आपण थांबून चालणार नाही. अशा वेळेस आपण जर फळांची कशी हाताळणी करतो यावर आपल्याला मिळणारा दर हा अवलंबून असतो. अशा वेळेस शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीमध्ये आपण काय केलं तर मंडप केलेला आहे. मंडप जर योग्य असेल तर फळांचा आकार हा चांगला राहतो, सूर्यप्रकाश प्रत्येक फळाला चांगला मिळतो, त्यांची वाढ ही चांगली होते. अशा वेळेस आपण ही फळे काढल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेणे हे महत्वाचे असते. त्यामुळे काय होतं, आपल्याला फळे त्यांना इजा होत नाही, जेणेकरून फळं खराब होत नाही किंवा ग्राहकाच्या मनातून ती फळं उतरत नाही, यासाठी आपण काळजी घ्यावी. म्हणजे पहिली काळजी म्हणजे जे काही फळं असतात त्यांना थोड्याफार मातीचा संपर्क आलेला असतो किंवा काही इतर इजा झालेली असते, तर सर्वप्रथम ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. त्यानंतर जी इजा झालेली फळं असतात किंवा थोडा खराब झाली आहेत, रोगट झालेली आहेत, अशी फळं बाजूला काढावीत. त्यानंतर जी योग्य आहेत आणि धुतलेली फळं आहेत ती त्याच्या आकारानुसार, रंगानुसार त्यांची वेगवेगळी प्रतवारीही करावी. काकड्यामध्ये आपण जर बघितलं हिरव्या रंगाच्या काकड्या वेगळ्या असतात किंवा पांढऱ्या रंगाच्या काकड्या वेगळ्या असतात. खरबूजमध्ये बघितलं काही ना शिरा असतात फळांवर, काहींवर शिरा नसतात. टरबूजमध्ये जर बघितलं काहींचा रंग हा गर्द लाल, गर्द काळा असतो, काहींचा हा गर्द हिरवा असतो, फिकट दिसतो. तर अशा पद्धतीने आपण त्या रंगानुसार वेगवेगळी प्रतवारी करावी आणि योग्य पद्धतीने आपण जर पॅकिंग करून ती बाजारात नेली तर अशी फळं जो काही रोजचा ग्राहक असतो, उपभोक्ता असतो, त्याच्या नजरेत ते भरतात आणि तो लांब अंतरांक असेना आपल्या फळाला तो निवड देत असतो आणि साहजिकच आपल्याला 2 पैसे जास्त मिळतात. काही कारणास्तव जर उत्पादन जास्त निघालं तर आपण घरच्या घरी एक शून्य ऊर्जा शीतगृह करू शकतो, विटांच्या द्वारे तयार करून आणि त्यात फळं साठवू शकतो, भाजीपाला हा साठवू शकतो, जेणेकरून त्याच्यातील पाण्याचा अंश हा बाहेर पडणार नाही, ते ताजेतवाने टवटवीत राहतील. यासाठी देखील आपण शून्य ऊर्जा शीतगृह म्हणजे ज्याला काही खर्च येत नाही, कुठलीही इलेक्ट्रिसिटीची गरज भासत नाही, तसं देखील आपण अवलंब हा करू शकतो. तर अशा पद्धतीने हे काढणीपश्चात तंत्रज्ञान देखील शेतकरी बांधवांनी आत्मसात करावं.
1: नक्कीच सर, एकंदरीतच आज आपण वेलवर्गीय भाजीपाला, त्याची लागवड, त्याचे सुधारित जाती कोणत्या आणि त्यासाठी खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल आणि एकंदरीतच कीड व्यवस्थापन आणि यानंतरचं आपण आता जे सांगितलं ते म्हणजे काढणीनंतरचं व्यवस्थापन, तर या सगळ्या गोष्टींचा आमचे शेतकरी बांधव नक्कीच विचार करतील आणि त्या पद्धतीने योग्य त्या भाजीपाल्याची निवड करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही गोष्टी कशा मिळतील या गोष्टीतून प्रयत्न करतील अशी आपण आशा व्यक्त करूयात. तुम्ही इथं आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद शेतकरी बांधवांनो.
2: श्रोते हो, वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राचार्य मनोज माळी यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. यामध्ये आता ऐकूयात कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे धान्यांचे किमान आणि कमाल बाजार भाव. गुळ कोल्हापुरी रवे 3350 ते 4555, गुळ कोल्हापुरी भेली 3350 ते 4260 रुपये, खपली 4300 ते 4800 रुपये, सोयाबीन 7400 ते 8000 रुपये, धने 13000 ते 16000 रुपये, मूग 9500 ते 11500, मटकी 14000

17,000 रुपये, ज्वारी शाळू 4,500 ते 6,000 रुपये, गहू 2,800 ते 4,000 रुपये, तांदूळ 4,500 ते 8,500 रुपये, वाटाणा 5,000 ते 5,500 रुपये, बेदाणा 21,000 ते 36,000 रुपये। श्रोते हो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे धान्यांचे किमान आणि कमाल बाजार भाव।

श्रोतेहू माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आपण सांगली आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आता ऐकूयात एक गाणे ताजे तवाणी हा कार्यक्रम.

0: श्रोते हो, आपण ऐकलं एक गाणी ताजेतवानी या कार्यक्रमांतर्गत आनंदाच्या धारा आवाज होता. स्वप्नील बांदोडकर, साधना सरगम आणि अवधूत गुप्ते, रचना सुधीर मोघे आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत आणि या यानंतर ऐकूयात मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर. टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. आणि आता बातमी विस्तारानं. भारत जपान संबंध नेहमीच विशेष राहिले असून यापुढे ही भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला ते आज नवी दिल्ली इथं संबोधित करत होते. ते म्हणाले,
2: भारत जापान संबंध वाकई बहुत स्पेशल है. हमारी इकोनॉमिक पार्टनरशिप की सफलता के कई उज्जवल उदाहरण है. अभी अभी हमने हरियाणा के खरखोदा में मारुति सुजुकी के नए प्लांट का उद्घाटन किया. जब जापान की एक्सपर्टीज और इन्वेस्टमेंट भारत के स्पीड और स्केल के साथ जुड़ती है तो पूरी दुनिया को फायदा होता है.
1: भारत ही जगातली सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून गेल्या 12 वर्षांमध्ये सातत्याने सुधारणा या कायझान तत्वज्ञानाचा अंगीकार करून सरकारने भारताचा आर्थिक डीएनए बदलून टाकला आहे, असंही ते म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी 16 भारत जपान शिखर परिषद स्तरावर चर्चा केली. त्यानंतर विमा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महत्वाच्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे मुक्त आणि पारदर्शी ऊर्जा व्यापार शक्य होईल असा विश्वास ताकाईची यांनी व्यक्त केला. हरियाणात खारखोडा इथल्या मारुती सुझुकीच्या 4 कारखान्याचं उद्घाटन उभय नेत्यांच्या हस्ते झालं. भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ होण्यासाठी गुंतवणूक हा घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या भारत जपान सामरिक संवादामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, मात्र सर्वांसाठी समान विकास यावर सरकारचा कटाक्ष आहे, असं गोयल म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं. जुन्या

0: मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि या योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रांसाठी इनर लाईन परमिट देण्याचं काम थांबवलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितलं. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर परवाने देण्याचं काम पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापना केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असंही ते म्हणाले. संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सुरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असंही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
2: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: भिवंडीतील चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दाहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ

0: बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. कर्नाटकात दक्षिण बेंगळुरूजवळ मडापट्टण दगड खाणीत मोठा खडक 40 फूट उंचीवरून कोसळून त्याखाली 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कामगार मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून रोजंदारीवर काम करण्यासाठी तिथे गेले होते असं पोलिसांनी सांगितलं. खाण मालकाने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर. टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगड खाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 8.1 meters अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर एफ एम वाहिनीच्या 100.6 megahertz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया गीत गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सतीश बाबर यांनी गायलेली ही गझल.

0: सतीश बाबर यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

गीत गझल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूया दिलराज कौर यांनी गायलेली ही गझल.

दिलराज कौर यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. कार्यक्रमात ऐकूया आता वाणी जयराम यांनी गायलेली गझल.